आपल्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर विश्वास.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61, गणेश सोमवंशी, 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: 7 ऑगस्ट, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रूपाची ओळख नामानच होते. नुसत्या शास्त्रपठणामुळं होणाऱ्या ज्ञानापेक्षा भक्ती ही निश्चित श्रेष्ठ आहे. भक्ती म्हणजे परमात्म स्वरूपाचं परमप्रेम आहे. कर्म, ज्ञान, योग ही साधनं असून भक्ती हे साध्य आहे. कर्म मार्गामध्ये नुसतं कर्म बरोबर करण्याच्या हिशेबामध्ये मन अडकून जातं. म्हणून नुसता कर्ममार्गी कर्मठ आणि जड बनतो आणि त्याला भगवंताचा विसर पडतो. योगामध्ये वृत्तींना आवरून धरण्याची खटपट करावी लागते. वृत्ती शांत झाल्या म्हणजे मन शून्याकार होतं. वृत्ती आवरणाऱ्याला भगवंताचं प्रेम असेलच असं सांगता येत नाही. ज्ञानमार्गामध्ये आत्मानात्मविचाराला प्राधान्य असल्यामुळं तिथं बुद्धीच्या सामर्थ्यावर फार भर असतो. पण मायेचा जोर फार विलक्षण असल्यामुळं साधकाला ती केव्हा फसवेल याचा नेम नसतो. ज्ञानमार्ग फार कठीण आहे. ज्ञानमार्गी माणसाला अभिमानाची बाधा लवकर होते. माझं मतच तेवढं खरं असं तो धरून चालतो. ज्ञानी मनुष्य जगताला मायाकार्य मानतो, म्हणजेच जगत मिथ्या आहे असं तो समजतो. परमात्मा जर सर्वव्यापी आहे तर हे जगत त्याच्यामध्येच असलं पाहिजे. म्हणून भक्त या सृष्टीला मिथ्या न मानता भगवंताची लीला समजतो. त्याला या सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी भगवंताचा महिमा, त्याचं विभूतिमत्व आणि त्याचा आनंद भरलेला दिसून येतो. सृष्टीमधलं सौंदर्य, माधुर्य, मनोहर भाव, पावित्र्य आणि प्रेम पाहून जीव मोहित होतो. पण सृष्टीमधल्या विभूतिरूपांची उपासना करून जीवाची तृप्ती होत नाही, कारण विभूती हे साक्षात भाव नाहीत. म्हणून भगवंताच्या साक्षात गुणांची आणि भावांची जरुरी लागते. त्यांच्या प्राप्तीनं जीवाची तृप्ती होते. मात्र सौंदर्यानं आणि माधुर्यानं भरलेलं हे भगवंताचंच रूप आहे हे समजायला त्याला भगवंताचं नाम देणं जरूर आहे. कारण त्या रूपाला भगवंताचं नाम दिलं नसेल तर ते रूप मायावी राक्षसाचं देखील ठरेल. कुंभारानं एकाच मातीपासून अनेक प्रकारची भांडी तयार केली. प्रत्येक भांड्यात मातीशिवाय दुसरं काहीच नाही, तरी प्रत्येक भांड्याचं नाव निराळ आहे. तुकाराम बुवा एवढे मोठे संत बनले, पण भगवंत सर्व ठिकाणी व्यापून आहे म्हणून ते विठोबाला राम म्हणाले नाहीत किंवा दत्ताला महादेव म्हणाले नाहीत. जगत हे भगवंतापासून भिन्न नाही. जगतामध्ये आढळणारी सगळी रूपं भगवंताची आहेत, पण रूपाची ओळखण नामानच होते. प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपं नाहीशी झाली तरी त्याचं नाव टिकून राहतं. म्हणजे नाम हे देशकालाच्या मर्यादेच्या पलीकडं असतं. म्हणून ते रूपापेक्षा जास्त सत्य आहे आणि जे सत्य आहे ते श्रेष्ठ असलंच पाहिजे. सत्यवस्तू ओळखणं हाच परमार्थ आहे. भगवंताची रूप जिथून येतात तिथं नामाचं वास्तव्य आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 या क्रमांकावर.

कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

0: दास दासबौद्ध, निरूपणकार
1: पद्माकर देशपांडे।
0: मग 219वा दशक 17वं समास 3रा श्रवण निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। मूळ माया हा ब्रह्मांडीचा चौथा देह आहे, तो विदेह झाला पाहिजे असं मी असेच पुरणही त्याला होता कामा नये। अशा तऱ्हेने जो देहातीत होऊन राहतो तोच साधू धन्य होय। विचाराद्वारे वरच्या दिशेला जातात त्याला ऊर्ध्वगती मिळते, इतर सगळ्यांना सर्वसामान्य ज्ञानामुळे अधोगती मिळते। पदार्थ चांगले दिसतात पण ते सगळे नष्ट होतात, त्याप्रमाणे लोक तत्वभ्रष्ट होतात। त्यामुळे पदार्थ ज्ञान, नाना लोकांचं अनुमान हे सगळं सोडून निरंजन शोधत जायला पाहिजे। अष्टांग योग पिंड ज्ञान त्याच्यापेक्षा थोर तत्वज्ञान आहे, त्यापेक्षाही थोर आत्मज्ञान आहे ते पाहिलं पाहिजे। मूळ मायेच्या शेवटी हरिसंकल्प मुळावर उठतो, उपासनेच्या योगाने तिथे मिठी घातली पाहिजे, मग त्याच्या पलीकडे निखळ ब्रह्म निर्गुण ब्रह्म हे सापडतात। निर्मळ निश्चय अशी त्याची गगनासारखी खूण आहे। ब्रह्म इथून तिथवर दाटलं, प्राणीमात्रांना चिकटलं, सर्वत्र व्यापून आहे, त्याच्यासारखं दुसरं थोर काही नाही। त्याचा सूक्ष्महून सूक्ष्म विचार करायला हवा। पिंड ब्रह्मांडाचा संहार केल्यावर मग ते समजतं, किंवा पिंड ब्रह्मांड असल्यावर विवेक प्रलय पाहिला तर शाश्वत कोण हे तत्वतः समजायला लागतं। तत्वाचा निर्णय करून सारासार निवडा आणि मग सावधपणे सुखे नैव ग्रंथ सोडा, असं सांगून समर्थ जणू कल्याणाची ग्वाही देतात। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास तृतीय समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। समास 4 अनुमान निरसन नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। अनेक लोकांनी वक्त्याला उपाय विचारल्यावर त्रास मानून घेऊ नये, बोलता बोलता विषयाची संगती सोडू नये। श्रोत्याने शंका घेतली तिचं तात्काळ निरसन केलं पाहिजे। स्वतःच्या गोष्टीने गोष्टी सांगत राहाव्या असं होऊ नये। पुढचं धरायचं, मागचं विसरायचं, मागचं धरायचं, पुढचं विसरायचं, असं ठाई ठाई सापडत राहायचं। कोणाराच घटंगाय खातो आणि मग लोकांना बाहेर काढायला पाहतो असं ठाईठाई दिसतं। आपणच एकदा संहार आणि एकदा सर्व अर्थपूर्ण असं सांगत सुटलो तो श्रोत्यांचा निश्चय कसा होणार? म्हणून दुस्तर मायेचा पार सोडला पाहिजे। जे जे सूक्ष्मतत्व घ्यावं त्याचं रूप श्रोत्यांच्या मनावर बिंबवून टाकावं, तरच त्याने स्वतःला वक्ता आणि विचारवंत म्हणून घ्यावं। ब्रह्म कसं, मूळ माया कशी, अष्टधा प्रकृती शिवशक्ती कशी, षडगुणेश्वराची गुणसाम्याची स्थिती कशी आहे, अर्धनारी नटेश्वर प्रकृती पुरुषाचा विचार, त्यानंतर गुणक्षोभिणी, नंतर त्रिगुण कसे आहेत, पूर्वपक्ष कुठून कुठपर्यंत आहे, वाच्यांश आणि लक्ष्यांश यांचे प्रकार कोणते आहेत, अशा प्रकारे नाना सूक्ष्म विचार करतो तो साधू धन्य आहे। जास्ती पाल्हा वाढवत नाही, बोललेलं पुन्हा बोलवत नाही, वाणीला मौड पडतं ते ब्रह्म। त्याद्वारे तो अनुमान सोडायला लावतो। क्षणात विमळ ब्रह्म, क्षणात सर्व ब्रह्म म्हणतो, क्षणात द्रष्टा साक्षी सत्ता ब्रह्म म्हणतो। निश्चळ ते चंचल झालं, चंचल तेच केवळ ब्रह्म, नाना प्रसंगी खळखळ करून निवाडा करीत नाही। चळणार आणि निश्चल सर्व केवळ चैतन्याचं रूप, निश्चितपणे वेगळं मात्र ते केवळ चैतन्यच असतं। लोकांना उगाच काहीतरी सांगायचं ते लोकांच्या मनाला कसं पटेल, नाना निश्चय नाना गोंधळ वाढत जातात। भ्रमाला परब्रह्म म्हणतो, परब्रह्माला भ्रम म्हणतो आणि बघज्ञानाचा संभ्रम असा बोलून दाखवतो। शास्त्रांचं दडपण सांगतो, अनुभव नसतानाही निरूपण करतो, त्याला विचारायला गेलं की त्याला अत्यंत क्षीण वाटतो। बिदागीची अपेक्षा असलेला, धन पाहिजे असलेला तो बापडा काय बोलेल, सारा साराचा निवाडा करता आला पाहिजे। वैद्य मात्रेची स्तुती करतो पण त्याचा गुण काहीच येत नाही, प्रचिती नसेल तर काय ज्ञान मिळणार, ते ज्ञान काय उपयोगाचं। जिथे सारासार विचार नाही तिथे सगळा अंधार आहे। नाना परीक्षांचा तिथे विचार केला जात नाही। पाप पुण्य स्वर्ग नरक, विवेक आणि अविवेक सर्व ब्रह्मामध्ये काही सापडत नाही असं समर्थ सांगतात आणि हनुमानाचं निरसन करतात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाच क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

सुजनहो शहद्रव नारद भक्ति सूत्र भक्तिशास्त्राणि मननीयानि तदुद्बोधक कर्माण्यपि करणीयानि या संदर्भातल अधिक विवेचन असं आहे. सुजनहो याच अध्यायामध्ये पुढं शुद्ध श्रद्धेचं आणि श्रवणाचं स्वरूप भगवान श्री कृष्ण सांगतात.

सुजन हो, अन्न खाल्लं तरी ते पूर्ण पचलं तरच शरीराचं रक्षण होत. तस श्रवणाचं मनन झालं तर ते श्रवण पचलं आणि फलदायी झालं असं म्हटलं जात. मनन, चिंतन, ध्यान असा सहजच क्रम निर्माण होतो. भक्तिशास्त्राचं मनन म्हणजे भक्तिशास्त्राचा विषय एकमेव भगवान आहे, त्याचं अखंड मनन करावं असा अर्थ आहे. मनाच्या अनादिकालीन चंचलतेच्या संस्कारानं एकदम मनन साधणं जरी कठीण असलं तरी सततच्या अभ्यासानं ते साधू शकत. अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या डाई अभ्यासे मिळे, असं भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात की अभ्यासानं सगळं काही मिळतं, म्हणून अभ्यास हवा. जरी भक्तिशास्त्राचं श्रवण मनन झालं तरी तेवढ्यानं भागत नाही. तर सूत्रकार देवर्षी नारद मुनी पुढे तदुद्बोधक कर्माणि करणीयानि असं सांगतात. परा प्रेमलक्षणा भक्तीमध्ये ज्या क्रिया घडतात त्या सर्व त्या प्रेमानंच भरलेल्या असतात. तिथ पडले वळण इंद्रिया सगळा, भावतो निराळा नाही दुला. संत तुकाराम महाराज म्हणतात अशी अवस्था भक्ताची सहजच झालेली असते, पण साधक भक्तांकरता अंतःकरणामध्ये भक्तीचा अधिकाधिक उद्रेक व्हावा यासाठी काही कर्म आवश्यक आहेत. मनुष्य शरीर कर्मप्रधान आहे, निषिद्ध काम्य इत्यादी कर्म भक्ताला वर्जच आहेत. नित्य नैमित्तिक कर्म जी वर्णाश्रमाला उचित ती भगवत अर्पण बुद्धीनं कर्तृत्व मत आणि फलास वाट टाकून करावेत असं भगवंतांनीच गीतेमध्ये सांगितलं आहे. किंबहुना सर्व कर्म भगवंताला अर्पण करावेत.

0: सुजन हो, भक्तीमध्ये उद्बोधक कर्म कोणते आहेत याचा विचार भक्तीशास्त्रावरच्या अनेक ग्रंथांमधून अनेक प्रकारे सांगितलेला आहे. हरिभक्ती विलास या ग्रंथामध्ये साधन भक्तीची 64 अंग सांगितलेली आहेत. ती सर्व भक्तिरसामृत सिंधू या ग्रंथातही आलेली आहेत. तसंच भक्तीला प्रतिकूल कर्म कोणती आहेत तीही सेवापराध या नावानं सांगितलेली आहेत. त्यातलेही 64 प्रकार वैष्णव ग्रंथातून सांगितलेले आहेत. श्रीमद भागवत एकादश स्कंधातील 11व्या अध्यायामध्ये भगवान श्री कृष्णांनी उद्धवाला भक्तिपोषक कर्माचा सविस्तर विचार सांगितलेला आहे. त्याचा केवळ भावार्थच इथे देत आहोत. श्री कृष्ण म्हणतात, उद्धवा, माझ्या रामकृष्णादी प्रतिमा यांचं दर्शन घेणं, त्यांना स्पर्श करणं, आलिंगन देणं, आदरानं त्यांची पूजा करणं, सेवा करणं, स्तोत्र म्हणून आळवणं, नम्रतेनं माझ्या गुणकर्मांचं संकीर्तन करणं, माझ्या कथा लीला श्रद्धेनं ऐकणं, माझं ध्यान करणं, जे काही प्राप्त होईल ते मलाच अर्पण करणं, माझं अनन्य दास्यत्व स्वीकारून मनबुद्धी आत्म्यासह मला अर्पण करणं, आत्मनिवेदन करणं, माझ्या जन्माच्या तसंच लीलांच्या कथा प्रेमानं सांगणं, माझ्या जयंत्यादी उत्सवामध्ये सहभागी होणं, गायन नर्तन वादन आणि कथा यांच्याद्वारे माझ्या मंदिरात उत्सव करणं, माझ्या श्रेष्ठ स्थानाच्या यात्रा वार्षिक पर्व काळात करणं, तुलसी फुलं नैवेद्य अर्पण करणं, वेदविहित अथवा तंत्रोक्त दीक्षा घेऊन मतप्रीत्यर्थ नाना व्रतांचं अनुष्ठान करणं, माझ्या मूर्ती स्थापनेविषयी श्रद्धा ठेवणं, मंदिरात उद्यान उपवनादी निर्माण करणं, मंदिरात झाडणं सारवणं रांगोळ्या काढणं इत्यादी एखाद्या सामान्य दासाप्रमाणे मंदिरातील सेवा करणं, जे जे व्यवहारामध्ये उत्तम समजलं जातं आणि जे स्वतःला अत्यंत प्रिय वाटतं ते सर्व मला अर्पण करणं, निरभिमानतेनं दंभरहित होऊन आपण केलेल्या कर्माची वाच्यता न करणं, मला अर्पण केलेल्या कोणत्याही पदार्थाचा स्वार्थाकरता उपयोग न करणं इत्यादी इत्यादी अनेक कर्म सांगितलेले आहेत. यासाठी एकनाथी भागवत अध्याय 11 मधील श्लोक क्रमांक 34 ते 47 अवश्य निहाळावेत.
1: बाबांच्या अमृतवाणीचं स्मरण होऊन सारे भक्त भारावतात. बाबांची संगमरवरी मूर्ती सजीव झाल्याचा त्यांना साक्षात्कार होतो. मूर्तीचे डोळे उघडल्यासारखे वाटतात. देव भक्तांकडे पाहतो, भक्त देवाकडे पाहतात, हात जोडले जातात, मस्तक नम्र होतात.

भगवान श्री कृष्ण शेवटी सांगतात, इष्टापूर्तेन मामेवम यो यजेत समाहितः लभते मयि सद्भक्तिम मत्स्मृतिः साधु सेवया। असं एकनाथी भागवतामध्ये वर्णन आहे, जो शांत पुरुष इष्टपूर्त कर्मांनी माझा आराधन करतो तो माझ्या उत्तम भक्तीच्या लाभाचा अधिकारी होतो, तसंच साधूंच्या सेवेनं त्याला माझी स्मृती प्राप्त होते। सुजन हो, यापूर्वी 11व्या सूत्रामध्ये भगवत भक्तानं लौकिक वैदिक कर्मामध्ये भक्तीला अनुकूल कर्म करावीत आणि विरोधी कर्मामध्ये उदासीन राहावं असं म्हटलं आहे। तर 48व्या सूत्रामध्ये अनन्य भक्त कर्मफल आणि कर्मांचाही तसंच वेदाचाही त्याग करतो असं सांगितलं आहे। ते सगळं भक्तिभावाला विरोधी अशी जी कर्म असतील त्यांच्याविषयी आहे असं समजावं। जी कर्म भगवत भक्तीला पोषक आणि उद्बोधक असे आहेत ती कर्म केली पाहिजेत असं या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे। वास्तविक भक्ताचं प्रत्येक कर्म भगवत विषयकच असतं। श्री कृष्ण भगवान सांगतात, जो मद जिये का लागी कर्मे वाहा तसे अंगी जयामी वाजूनी जगी गोमटे नाही। असं ज्ञानेश्वरी मध्ये म्हटलेलं आहे। तरीही साधक भक्तानं ध्यान पूजा नाम मंत्र जप तीर्थयात्रा सत्संग इत्यादी कर्म अखंड करत राहिलं पाहिजे। भगवत कथा भगवत लीला श्रवण संत चरित्रांचंही श्रवण करीत राहिलं तरच अंतःकरणामध्ये भगवत भाव स्थिर राहू शकतो। साधक भक्तानं ही कर्म अवश्यमेव आचरली पाहिजेत। तर असं आहे हे 76वं नारद भक्ती सूत्र, भक्तिशास्त्र आणि मननीयानी तदुद्बोधक कर्माण्यपि करणीयानी। तेव्हा सुजन हो, असाच निस्सीम भक्तिभाव आपल्याही अंतःकरणामध्ये स्थिर राहो हीच प्रभुचरणी प्रार्थना।

हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर धुंडा महाराज मठ उत्पात गल्ली पंढरपूर वाचक ऋषिकेश अयाचित ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

0: बरायदर हृदयो आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सगळ्यांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
2: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज शुक्रवार सकाळचे 7 वाजले आहेत. 7:05 आम्ही प्रसारित करणार आहोत दिनविशेष. 7:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 7:30 प्रसारित होईल इतमी शक्ती हमे देना दाता. 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे. सकाळी 8:00 या सुखांनो या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात. सादर करते विश्वास देशपांडे. सकाळी 10:20 प्रसारित करणार आहोत आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करते श्रद्धा कराळे. दुपारी 12:00 प्रसारित होईल कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. दुपारी 1:00 प्रसारित होईल कार्यक्रम फॉरेन लँग्वेज, सादर करती श्रद्धा कराळे. दुपारी 1:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम यात किया दिल ने कहा हो तुम, सादर करते धनंजय कुलकर्णी. दुपारी 2:00 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब, सादर करते नाना खेरनार. दुपारी 3:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम चला जाऊया याचं पुनःप्रसारण, सादर करत्या मोहना कारखानीस. सायंकाळी 4:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम वर्षा गीते, सादर करत्या अनघा निमगावकर. तर ही होती आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी आता आपण जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. आज 7 ऑगस्ट, आजचा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून ओळखला जातो. भारताच्या वस्त्रोद्योगाला आणि हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच 1905 मधील स्वदेशी चळवळीच्या स्मरणार्थ दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी हा दिवस पाळला जातो. आजच्याच दिवशी 1905 रोजी ब्रिटिश वस्तूंच्या बहिष्कारासाठी आणि स्वदेशीच्या प्रचारासाठी कोलकाता येथे स्वदेशी चळवळ सुरू झाली. 1947 रोजी मुंबई महानगरपालिकेला वीज आणि परिवहन व्यवस्था हस्तांतरित करण्यात आली. आजच्या दिवशी 1904 रोजी हिंदी साहित्यिकार आणि इतिहासकार वासुदेव शरण अग्रवाल यांचा जन्म झाला होता. आजच्याच दिवशी 1941 रोजी नोबेल पुरस्कार विजेते महान कवी आणि विचारवंत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे निधन झाले होते. 1918 रोजी द्रविड मुनेत्र कळघम या पक्षाचे प्रमुख आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांचे निधन झाले होते. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: दयानंद।
1: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे, आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात।
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%,
1: मुदत 1 वर्ष। आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या, नियम व अटी लागू।

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, घर म्हटलं की नुसत्याच भिंती आणि वरून छत अशी आपली संकल्पना नसते. घरामधील माणसामुळं घर बनतं आणि त्याचबरोबर घराच्या आजूबाजूनं किंवा घराच्या जवळ शोभिवंत झाडं जर असतील तर खऱ्या अर्थानं घराला घर पण येतं. तर या घरासाठी शोभेची जी झाडे आहेत त्याविषयीची संकल्पना, त्यांची काळजी आणि घरातील काही कुंड्या याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया. शोभेची झाडे व्हरांड्यात, दिवाणखान्यात, गॅलरीत, गच्चीवर अशा ठिकाणी लावली जातात. ही झाडे पडवी, पायऱ्या, जिना, दाराजवळ, भिंतीजवळसुद्धा लावता येतात. खिडकीत शोभेच्या कुंड्यासुद्धा ठेवता येतात. बोन्सायची झाडं जी असतात ती व्हरांड्यात किंवा गॅलरीत अशा ठिकाणी लावता येतील की ज्या ठिकाणी ती प्रकर्षानं लक्षात येतील. शोभेच्या झाडाची निवड करताना क्रोटॉन्स, एकेलिया, एरलिया, रंगीत कोलियस, इरॅन्थियम अशा वेगवेगळ्या प्रकारचे पाम्स, रबर प्लॅन्ट्स अशा प्रकारची झाडांची निवड केली जाऊ शकते. फोकस प्लॅन्ट, ज्याला आपण लक्षवेधक झाडं असं म्हणतो, रबर प्लॅन्ट, ख्रिसमस ट्री, तुळस यासारखी सुद्धा झाडं आपण त्याच्यासाठी निवडू शकतो. अर्थात शोभिवंत झाडं किंवा घरासाठी लागणारी शोभेची झाडं जी आहेत ती निवडताना तज्ञांचा सल्ला घेऊन आपण निवडली पाहिजे. आणि कुंड्यात किंवा वाफ्यात मोगरा, अबोली, चिनी, गुलाब, कर्दळ अशा निरनिळ्या प्रकारची झाडं आपल्याला, याशिवाय मग जरबेरा आहे, कार्नेशन आहे, या प्रकारच्या झाडं किंवा मग ज्या वेली म्हणतो आपण, जाई आहे, जुई आहे, चमेली आहे, यांची आपण निवड करू शकतो. पण या झाडांची निवड करताना आपल्याला काही काळजीसुद्धा घ्यावी लागते. झाडांना पाणी प्रमाणशीर दिलं गेलं पाहिजे. आवश्यकतेपेक्षा कमी किंवा जास्त पाणी दिल्या जाऊ नये. कोणतेही झाड सूर्यप्रकाशाशिवाय जगू शकत नाही, त्यामुळे झाडांना सूर्यप्रकाश मिळायलाच पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. इंडोर प्लॅन्टलाही कमीत कमी 3 तास सूर्यप्रकाश लागतो हे सुद्धा आपण नोंद घेतली पाहिजे. गच्चीमध्ये जेव्हा आपण झाडं लावतो तर प्रखर सूर्यप्रकाशापासून त्याचं संरक्षण होण्याकरता 50% किंवा 75% प्रतीचे शेडनेट्स आपण जर वापरले तर ते फार चांगलं राहील. झाडे असलेल्या कुंड्या, वाफे, बागे नियमित तणमुक्त ठेवली पाहिजे. आणि कुंडीतील झाडांना आपण झाडीने पाणी जे आहे ते आवश्यकतेनुसार द्यायला पाहिजे. या कुंड्यांचा जेव्हा विषय निघतो तर कुंड्या आपण दरवर्षी किंवा 1 वर्षाआड बदलणं आवश्यक आहे. कुंडीतील माती अति कोरडी किंवा अति ओली असताना झाड काढलं नाही पाहिजे. कुंड्या बदलण्याचे काही फायदे असतात. झाडाच्या जाड, जुन्या वाकड्या, तिकड्या व गर्दी करणाऱ्या मुळ्या कापल्या जातात, त्यामुळं आपण कुंड्याचा बदल आवश्यक समजतो. झाडांना नवीन खत आणि माती मिळते. कुंडीतील झाडांना पुनर्जीवन त्याच्यापासून मिळते आणि एका झाडापासून अनेक झाडं आपण कुंड्या बदल करत असताना तयार होऊ शकतात. तर ही काही महत्त्वाची पायाभूत माहिती आहे जी आपण ठेवली पाहिजे आणि त्या अनुषंगानं आपण आपल्या घराकरता शोभेवंत झाडाची निवड करून त्यांची काळजी घ्यायची. कुंड्याच्या संदर्भामध्ये सुद्धा निवड करताना काळजी घ्यायची. आणि याशिवाय अधिक माहिती जर पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील विषय विशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी संपर्क करा आणि त्या अनुषंगानं माहिती घेऊन नंतरच शोभेवंत झाडाचं नियोजन करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

नाशिक मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253 2 39 21 21.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
7: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
6: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
7: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
6: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
8: नमस्कार, ऋषी कशी होते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो। मंडळी, आजच्या या कार्यक्रमामध्ये आणि या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये मी आपल्याशी बोलणार आहे ते प्रख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्याबद्दल। लावण्याचा गाभा पंडित शिवकुमार शर्मा, कविवर्य बाभ बोरकरांच्या लावण्यरेखा या कवितेच्या सगळ्याच ओळी कवितेच्या नावाप्रमाणे खरोखरच लावण्यखाणी आहेत। पण काही वर्षांपूर्वी नुकतेच पंडित शिवकुमार शर्मा आपल्यातून गेले आणि त्यावेळी मला बाभ बोरकरांच्या या कवितेतल्या शेवटच्या 2 ओळी आठवल्या। बोरकर म्हणतात, देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा, अग्नीचा पेरून जातो रात्र गर्भी वारसा। पंडितजी गेले सुरांचा सूर्य मावळा, संतूरचे सूर निमाले, पण त्यांचं हे जाणं अस्ताचलाला जाणाऱ्या सूर्यासारखं देखणं होतं। पंडितजींचं संगीत जसं निर्मळ आणि सुंदर होतं तसंच त्यांचं व्यक्तिमत्वसुद्धा। तो एक देखणा राजहंस होता। अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी असं म्हणतात ना, तेच आतलं सौंदर्य त्यांच्या सुरातही प्रतिबिंबित होत होतं आणि चेहऱ्यावरही। अशी माणसं म्हणजे सत्यम शिवम सुंदराची उपासक असतात, सौंदर्याची पूजक असतात। संतूर हा फारसी शब्द, संतूर हे वाद्य सुरुवातीला फक्त काश्मीरपुरतच सीमित होतं। सुफी पंथियांच्या संगीताला गायनाला संतूरची साथ असायची, तेवढ्यापुरतंच ते मर्यादित होतं। पण संतूरला काश्मीरच्या बाहेर काढून त्याला केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात लोकप्रियता मिळवून देण्याचं श्रेय फक्त आणि फक्त शिवकुमारजींचं। शिवकुमारजींच्या रक्तातच संगीत होतं। वडील बनारस घराण्याचे मोठे गायक आणि कलाकार होते। सुरुवातीला उत्कृष्ट तबला वाजवणारे पंडितजी नंतर संतूर वादनाकडे वळले, ते कायमचेच। नुकत्याच काही दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचं निधन झालं. त्यापूर्वी त्यांच्या ज्येष्ठ भगिनी अर्थातच दीदी लता मंगेशकर गेल्या, आणि आता त्यानंतर पंडित शिवकुमारजी शर्मा गेले आणि संतूर अबोल झाली. मला गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि पंडित शिवकुमार शर्मा यांच्यात काही साम्यस्थळं आढळतात. दीनानाथ मंगेशकर यांच्या निधनाच्या वेळी त्यांनी लतादिदींच्या हातात आपली चिजांची वही आणि तंबोरा सोपवला आणि एक फार मोठी जबाबदारी तिच्यावर सोपवली. तिनं आपलं आयुष्य गायनकलेसाठीच समर्पित करावं असं जणू ते सांगत होते. लतादिदींनी आपल्या पित्यानं सोपवलेली ही जबाबदारी किती सुंदर पद्धतीनं निभावली हे सगळं जग जाणतं. गाणं आणि लता मंगेशकर या जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या. लता नावाची ही सुरांची वेल गगनाला जाऊन पोहोचली आणि रसिक त्या सुरांच्या वर्षावात चिंब न्हावून निघाले. पंडित शिवकुमार शर्मा यांच्या वडिलांनी सुद्धा त्यांच्या हातात संतूर हे वाद्य दिलं आणि हे वाद्य तू शीख, लोकप्रिय कर असंच जणू त्यांना सांगितलं. पंडितजींनी आपल्या वडिलांची आज्ञा शिरोधार्य मानली आणि संतूरच्या तारांवरून हात फिरवायला सुरुवात केली आणि संतूरमधून शुद्ध निर्मळ सुरांच्या लढींची बरसात व्हायला लागली. रसिक त्यात चिंब भिसले. लता दिदी सुमारे 7.5 दशकं गात होत्या आणि पंडितजींची संगीत साधना कारकिर्द सुद्धा जवळपास तेवढीच. दोघांनीही संगीत जगभर पोहोचवलं. दोघंही श्रेष्ठ कलाकार. एकाच्या गळ्यात जादू तर दुसऱ्याच्या हातात. सूर दिदींच्या गळ्यात सौंदर्य घेऊन बाहेर पडत तर शिवकुमारजींच्या संतूरमधून ते सौंदर्य घेऊन प्रकटत. सुरांचा वर्षाव रसिकांवर सारखाच व्हायचा. अंगावर प्राजक्ताचा सडा पडावा. सगळं वातावरण त्या सुरांच्या सुगंधांनी मोहवून जावं, मोहरून जावं. तशी जादू व्हायची. श्रोते मंत्रमुग्ध व्हायचे. मी संगीताचा जाणकार नाही. शास्त्रीय संगीत तर मला अजिबात कळत नाही. पण जे मंत्रमुग्ध करतं, सगळं विसरून जायला लावतं, ते संगीत उत्तम असं मला वाटतं. मग त्यासाठी संगीताचे जाणकार असण्याची आवश्यकता नाही. या सगळ्या महान कलाकारांच्या संगीतात ती जादू होती, सगळं विसरून जायला लावण्याची. ते ऐकताना मनुष्य देहभान विसरून जायचा. म्हणूनच संगीत हे आपल्याला परमेश्वराशी जोडतं. पंडित शिवकुमारजी म्हणायचे की संगीत केवळ करमणुकीसाठी नाही, ते आपल्या आत्म्याला परमात्म्याशी जोडतं. म्हणून त्याची साधना करीत राहिलं पाहिजे. पंडित शिवकुमारजी यांची संतूरच्या सुरांवर हुकूमत होती, पण शेवटपर्यंत ते स्वतःला साधकच समजत होते. जो साधक समजून आराधना करत राहतो त्यालाच कलेची देवता प्रसन्न होते. याशिवाय संगीतामध्ये सृजनशीलता अत्यंत महत्त्वाची असते. याच सृजनशीलतेचे नवनवीन प्रयोग आपल्या संतूर वादनातून ते करत राहिले, रसिकांना भरभरून देत राहिले. काही कलाकारांनी एवढी प्रचंड साधना केली की ते कलाकार आणि ते वाजवत असलेली वाद्य यांच्याशी त्यांचं नाव जे निगडीत झालं ते कायमचंच. शहनाई म्हटलं की आपल्याला आठवतात ते बिस्मिल्ला खान, सतार म्हटलं की आठवतात पंडित रविशंकर, तबला म्हटला की उस्ताद झाकीर हुसेन अल्लार खान, व्हायोलिनचं नाव काढलं की प्रभाकर जोग आठवतात. या सगळ्या कलाकारांची आयुष्यभराची तपश्चर्या या वाद्यांशी निगडीत आहे. अशीच संतूरची साधना पंडित शिवकुमार शर्मा यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत केली. संतूर आणि पंडित शिवकुमार शर्मा या एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या. संतूर वादनासाठी त्यांना जगभर लौकिक मिळाला तरी त्यांचे पाय सदैव जमिनीवरच होते. कमालीची विनम्रता, रुजुता आणि साधेपण हे गुण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मोठेपणा आणखी खुलवत होते. मंडळी, पंडितजींबद्दलचं हे सुंदर त्यांचं चरित्र किंवा त्यांची ही माहिती पुढच्या भागामध्ये आपण आणखीन जाणून घेऊया. आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. कल आज और कल या चित्रपटामधलं. ही गीतरचना आहे नीरज यांची, संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी. आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार, आशा भोसले आणि मुकेश यांच्या आवाजात.

0: पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल आणि हे गीत आहे इंतकाम या चित्रपटामधलं.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत, हमसे है जमाना या चित्रपटामधलं। या गीताला संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी।

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: यश चोप्रा दिग्दर्शित लम्हे या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकूयात. गीताला संगीत दिलं आहे शिवा हरी यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना रेडिओ विश्वास.
3: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. लोक परलोक या चित्रपटामधलं आनंद बक्षे यांचं गीत ऐकूया. किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: ऐकूया उदित नारायण आणि अलका यादिक यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत, संगीतकार जतीन ललित. ऐकूया फरेब या चित्रपटामधलं गीत.

0: आपल्यासोबत मी आहे स्वाती आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
0: ए आर रहमान, कादर गुलाम मुस्तफा आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शौकत अली यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीतकार ए आर रहमान आणि हे गीत आहे फिजा या चित्रपटामधलं.

0: जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखानुया या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखानुया.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकूयात गंगा तेरे देश में. या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत मोहम्मद असीस आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेटा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं जाने बहार या चित्रपटामधलं गीत. आणि या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: राम लक्ष्मण यांच्या संगीताने सजलेलं रवींद्र रावल यांचं गीत आता ऐकूयात. शैलेंद्र सिंग, उदित नारायण, SP बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात. आणि चित्रपट आहे हम आपके है कौन.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. हे गीत आहे मालिक या चित्रपटामधलं. संगीतकार कल्याणजी आनंदजी.
4: राधे

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत कसौटी या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे वर्मा मलिक यांची. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी. हे गीत चित्रपटामध्ये चित्रित केलेलं आहे हेमा मालिनी यांच्यावर. आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत हादसा या चित्रपटामधलं अमित कुमार यांनी गायलेलं गीत. गीतकार MG हसमत, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

प्रणाम। मैं महर्षियों का चेला किसी की खातिर देखने आया हूँ

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: श्रोते हो, स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत गंगाधर महांबळे यांचं सोपती या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या आवाजात। गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी।

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत. रंगपंचमी या चित्रपटामधला ग. दि. माडगुळकर यांची शब्दरचना ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं बायकोचा भाऊ या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

0: आर्थिक गुंतवणुकीचं योग्य नियोजन म्हणजे भक्कम भविष्याचा आधार. याच पैशाची गणित सोपी करून सगळ्यांना अर्थसाक्षर करणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका अर्थविश्व, दर मंगळवारी दुपारी 12:30 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:00. सादर करते प्रमोद पुराणिक, अर्थविश्व फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: आणि आता ऐकूयात उषा मंगेशकर यांनी गायलेलं उमाकांत काणेकर यांचं गीत सापळा या चित्रपटामधलं. संगीतकार माणिकराव पोपटकर.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300208888 विश्वास बँक विश्वासाचं नातं
1: ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं शिकलेली बायको या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत यांच्या गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं

रसिको नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगण तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 7 ऑगस्टच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक

0: स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. रशियाच्या हल्ल्यात 17 ठार, क्षेपणास्त्रे ड्रोन यांचा कीव्हवर मारा. रशियाच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात युक्रेनची राजधानी कीव्ह आणि परिसरात रात्रभरात 17 जणांचा मृत्यू झाला तर 44 जण जखमी झाल्याची माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी दिली. रशियाने या हल्ल्यात 24 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, 4 हायपरसॉनिक झिरकॉन किंवा सुपरसॉनिक ओनिक्स ही क्षेपणास्त्रे आणि 115 ड्रोनचा वापर केला. या हल्ल्यात नागरी गोदामे, पायाभूत सुविधा आणि रेल्वे स्थानकांसारख्या युद्धाशी थेट संबंध नसलेल्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप झेलेन्स्की यांनी केला. मात्र रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने हा दावा फेटाळून लावत लष्करी कारवायांना सहाय्य करणारी वाहतूक, लॉजिस्टिक आणि वितरण केंद्रेच लक्ष्य करण्यात आल्याचा दावा केला आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. नर्मदा नदीवरील क्रूज सेवेच्या क्षमतेत वाढ. जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पर्यटनाला चालना देण्यासाठी नर्मदा नदीवर 600 प्रवाशांची क्षमता असलेली अत्याधुनिक आलिशान क्रूज सुरू करण्यात आली आहे. आवश्यक कायदेशीर मंजुरी आणि सुरक्षा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही क्रूज व्यावसायिक सेवेत दाखल होणार आहे. सध्या स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे 200 प्रवाशांची क्षमता असलेली क्रूज सेवा सुरू असून पर्यटकांकडून तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वाढत्या पर्यटकांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर अधिक क्षमतेची नवीन क्रूज उपलब्ध करून देण्यात आली आहे. 30 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद असलेल्या या क्रूजमध्ये 600 प्रवाशांची व्यवस्था आहे. 250 पाहुण्यांसाठी भोजन व्यवस्था, 5x4 मीटरचा मंच आणि आकर्षक सजावटीच्या प्रकाश योजनेमुळे रात्रीच्या सफरी देखील देखण्या ठरणार आहेत. आता वळूया पुढील बातमीकडे. त्र्यंबकेश्वरला आपत्ती व्यवस्थापन कक्ष. शहरात संभाव्य अतिवृष्टी, ढगफुटी आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत अत्याधुनिक हाय अलर्ट यंत्रणेची उभारणी केली जात आहे. या अंतर्गत शहरात कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात येणार असून त्या माध्यमातून पावसाचा अचूक अंदाज घेतला जाणार आहे. या महत्वपूर्ण प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार आणि उपाध्यक्ष वेदिका पाटणकर यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत शहरातील संवेदनशील ठिकाणांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. पाहणी दौऱ्यात तहसीलदार गणेश जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. आता वळूया पुढील बातमीकडे. सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ ऑपरेशन मॅनेजमेंट नाशिकतर्फे 7 आणि 8 ऑगस्ट 2026 रोजी त्यांच्या प्रतिष्ठित HR समिटच्या 18व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे. कामाच्या भविष्याचा वेध या मध्यवर्ती विषयावर आधारित या 2 दिवसीय परिषदेत देशातील नामांकित उद्योग क्षेत्रातील मान्यवर मानव संसाधन तज्ज्ञ, विचारवंत उद्योग नेते आणि व्यवस्थापनाचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. रिइमॅजिन, रिबिल्ड, रिकॉन, राईज या संकल्पनेवर आधारित ही परिषद कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI, बदलते तंत्रज्ञान, कर्मचाऱ्यांच्या नव्या अपेक्षा आणि वेगाने बदलणाऱ्या व्यावसायिक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील कार्यसंस्कृतीचा वेध घेणार आहे. अधिक लवचिक, सर्वसमावेशक आणि माणूसकेंद्री कार्यसंस्कृती घडवण्यासाठी आवश्यक असलेल्या कल्पना, अनुभव आणि उपायांवर या परिषदेत सखोल चर्चा होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ ऑपरेशन मॅनेजमेंट यांच्यातर्फे HR समिट हा शिक्षण क्षेत्र आणि उद्योग विश्व यांना जोडणारा महत्वाचा ज्ञानमंच म्हणून ओळखला जातो. विचारांची देवाणघेवाण, नव्या संकल्पनांचा प्रसार आणि उद्योग अकादमिक सहकार्याला चालना देणारी ही परिषद यंदाही देशभरातील सहभागींसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. या परिषदेचे नियोजन आणि संकल्पना मांडणी सिम्बायोसिसच्या संचालिका डॉक्टर वंदना सोनवणे आणि प्राध्यापिका डॉक्टर यशोमंदिरा खरडे यांनी संयुक्तपणे केली असून उद्योग शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याबरोबरच मानव संसाधन व्यवस्थापनातील उत्कृष्टतेप्रती सिम्बायोसिसची बांधिलकी या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. मनोगत आता आपण ऐकणार आहोत.
1: नमस्कार अखिलेश सदलगेकर. आम्ही सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ ऑपरेशन्स मॅनेजमेंट नाशिक याचे विद्यार्थी आहोत आणि आम्ही HR समिट या इव्हेंट बद्दल भरपूर ऐकलंय आणि इन द पास्ट फ्यू इयर्स HR समिट हॅज अ व्हेरी ग्राउंड ब्रेकिंग इव्हेंट कनेक्टिंग नाशिक विथ द ग्लोबल लीडर्स अँड द पीपल ॲट द ग्राउंड लेवल ॲज वेल आणि हा आपला 18th एडिशन आहे HR समिटचा. तर एव्हरी वन इज लुकिंग फॉरवर्ड टू इट. आणि HR समिटचं जे आम्हाला सिग्निफिकन्स माहिती आहे की जे इंडस्ट्री लीडर्स आहेत ते नाशिकच्या लोकल लोकांना कनेक्ट करतात बाय प्रोव्हाइडिंग देम विथ टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन अँड अ एव्हेन्यू टू बॉल्स्टर देअर बिझनेस. तर आम्हाला एच आर समिट या संदर्भात काही डिस्कशन करायचं होतं. एच आर समिट 2026 ची संकल्पना काय आहे?
2: एच आर समिट 2026 या वर्षीचं 18th एडिशन असणार आहे, जे सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ ऑपरेशन्स मॅनेजमेंट नाशिक इथे आपण ऑर्गनाईज करतोय. तर यावेळची थीम इपॉक आहे, त्याची टॅगलाईन असणार आहे द न्यू एज ऑफ वर्क बिगिन्स हियर. तर इपॉक म्हणजे कामाच्या जगात सुरू असणारे एक नवीन युग ज्याला आपण म्हणू शकतो. आज AI, ऑटोमेशन आणि नवीन तंत्रज्ञानामुळे काम करायची पद्धत खूप वेगाने बदलत आहे, त्यामुळे फक्त टेक्निकल नॉलेज पुरेसं नाही आहे तर नवीन गोष्टी शिकण्याची तयारी, बदल स्वीकारण्याची क्षमता आणि चांगले नेतृत्वही तितकेच महत्वाचे झाले आहे. इपॉक द न्यू एज ऑफ वर्क बिगिन्स हियर ही थीम स्टुडंट्स, उद्योजक आणि शिक्षण संस्था यांना बदलत्या कार्यविश्वासाठी तयार राहण्याचा संदेश देते. एच आर समिट 2026 हे एक असे व्यासपीठ आहे जिथे उद्योगातील तज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञ आणि विद्यार्थी एकत्र येऊन भविष्यातील कामाच्या जगाबद्दल चर्चा करतात.
1: नमस्कार यशोमंदिरा खर्डे, तुम्ही या इव्हेंटचे 18 इयर्स पासनं गायडन्स आणि मेंटरशिपच्या तुमच्या म्हणे ही इव्हेंट फार सक्सेसफुल राहते इन द प्रिव्हियस इयर्स, आणि याच्यासाठी इन्स्टिट्यूटचाच नाही तर पूर्ण नाशिकच्या रेसिडेंट्सचा तुम्हाला खूप आभार आहे. तर आम्हाला तुमच्याकडे एक दोन प्रश्न होते ज्याच्यावर तुम्ही प्लीज तुमचं लाईट शेड युअर लाईट ऑन इट सो दॅट इट विल हेल्प द स्टुडंट्स ॲज वेल ॲज द लोकल पीपल हियर. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑटोमेशन आणि बदलत्या उद्योग विषयाच्या पार्श्वभूमीवर आजच्या विद्यार्थ्यांनी आणि नोकरी शोधणाऱ्या कोणती कौशल्य विकसित करणे स्वार्थिक गरजेचं आहे?
3: भविष्यातील केवळ पदवीधर अवलंबून राहणार नाहीये, पण सतत शिकण्याची क्षमतेवर अवलंबून असणार आहे. दॅट इज व्हॉट इज द फ्युचर. आणि तांत्रिक कौशल्यामध्ये AI लिटरसी, डेटा अनालिटिक्स, डिजिटल टूल, सायबर सिक्युरिटी ह्यांची मूलभूत माहिती आणि टेक्निकल त्यांचा किती प्रभाव राहणार आहे त्या वापरावरती कौशल्य हे अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. ज्या जेनझीज आणि मिलेनियल्स आणि जेन अल्फा जे करणार आहेत त्यांच्यासाठी तितकीच महत्वाची वर्तणुकीशी संबंधित कौशल्य म्हणजेच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि क्रिटिकल थिंकिंग, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, कोलॅबरेशन आणि टीमवर्क, अडॅप्टेबिलिटी अँड लर्निंग एजिलिटी, इमोशनल इंटेलिजन्स आणि इथिकल डिसिजन मेकिंग, ह्या सगळ्या संबंधित कौशल्याबरोबर इंडस्ट्री 5.0 माणूस आणि टेक्निकल ह्यांचं कोलॅबरेशन किती महत्वाचं आहे, त्यामुळे टेक्निकल ॲस्पेक्ट हा कसा वापरला जाणार आहे आणि त्याचा किती योग्य आणि जबाबदारीने उपयोग करणारे व्यावसायिक आणि ऑर्गनायझेशन्स तितक्याच अधिक आवश्यक ही होणार आहे.
1: नमस्कार वंदना सोनावणे मॅम, जर यशोमंदिरा खर्डे याचे स्ट्रॉंग पिलर असतील तर तुम्ही याचे कॉन्क्रीट फाउंडेशन आहे या HR समिटच्या. यशोमंदिरा मॅमचा जर गायडन्स असेल तर तुमची विजनरी लीडरशिप आणि इनोव्हेशन आहे HR समिटच्या मागे, आणि तुमच्या दोघांच्या बळावर ही इव्हेंट गेल्या 18 वर्ष उभी आहे नाशिकमध्ये. आणि ही इव्हेंट प्रत्येक स्टुडंटलाच नाही सिम्बॉयसिसमध्ये पण प्रत्येक नाशिककरच्या हृदयापर्यंत गेली आहे. तर मला तुम्हाला दोन गोष्टी विचारायच्या होत्या की आजच्या तरुणांना एम्प्लॉयमेंट आणि उद्योगासाठी तयार होण्यासाठी तुम्ही कोणत्या 3 महत्वाच्या गोष्टींचा अवलंब करण्याचा सल्ला देणार, तसेच HR समिट सारखे उपक्रम त्यांना कशा प्रकारे मदत करतात?
4: खूप चांगला प्रश्न विचारलास चैतन्य. आजकालच्या स्पर्धात्मक युगामध्ये अपॉर्च्युनिटीज तर भरपूर येतात, पण त्याला योग्य अशी मानसिकता आणि कौशल्य आपल्या तरुण पिढीकडे आहे की नाही याचा जास्त विचार केला पाहिजे. त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा वाटतो मला त्या दृष्टीने. तर 3 जर आपल्याला बकेट्स याच्या करायच्या असतील की 3 चांगले उपदेश म्हणा किंवा ॲडवाईस म्हणा आपण काय देऊ शकतो, 3 गोष्टी या 3 अँगल्स ऑन विच द टुवर्ड्स विच द यूथ कॅन लुक ॲट. या फर्स्ट इज द ग्रोथ माइंडसेट, म्हणजे आपण ज्याला प्रगतीची मानसिकता म्हणतो. ग्रोथ सगळ्यांना हवी असते पण आपण त्याला स्वतःला केपेबल कसं बनवू शकतो. तर सध्याच्या युगामध्ये दोन तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक तर अपयशाचा स्वीकार करता आला पाहिजे, कारण जोपर्यंत तुम्ही ट्राय करत नाही तोपर्यंत अपयश येणार नाही, तोपर्यंत तुम्ही शिकणार नाही पुढे. त्यामुळे फर्स्ट शॉटमध्ये सक्सेसफुल झालंच पाहिजे ही एक खूप स्टँडर्ड आणि स्टिरिओटाईप मेंटॅलिटी आहे. तर तुम्ही तुमचं कौशल्य अंमलात आणलं नाही, अप्लाय केलं नाही, तर तुम्हाला समजणार नाही की तुम्ही किती रेडी आहात इंडस्ट्रीसाठी. ओके, त्यामुळे आय विल से की हेसन बट स्लोली, हा ट्राय टू वर्क अप टू द स्पीड. स्पीडने काम करण जग पण खूप स्पीडली पुढे जात आहे, पण ऍट द सेम टाइम ऑल्सो टेक फेलियर्स ॲज अ लर्निंग प्रोसेस. सेकंड, आणि आजकाल आपण या बाबतीत खूप जास्त बोललं पाहिजे, दुसरी गोष्ट अशी की हेल्थ अँड हॅबिट्स व्हेरी इम्पॉर्टंट, कारण आपल्या सगळ्यांचेच बॉडी क्लॉक्स चेंज झालेले आहेत. दे डोंट मॅच विथ द क्लॉक ॲट द ऑन द वॉल. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे, आपली कपॅसिटी वाढली आहे नो डाऊट, पण ॲट द सेम टाइम आपल्या हॅबिट्स पण असं यु नो व्हॉलेटाईल होतात आहे. त्यामुळे मला असं वाटतं की फिजिकल फिटनेस, दॅट इज फिजिकल एनर्जी, इमोशनल एनर्जी अँड रिलेशनशिप एनर्जी, या तीन गोष्टी जर आपण हॅबिच्युअल केल्या स्वतःला, त्याची शिस्त लावली स्वतःला, या तर मग तुमची परफॉर्मन्स एनर्जी वाढते. राईट, सो दिस इज माय सेकंड ॲडवाईस टू द यंगस्टर्स की आपल्या हेल्थ रिलेटेड, हेल्थ, मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ ॲज वेल ॲज युअर इमोशनल हेल्थ, यु नो ऑल दीज थिंग्स शुड बी लुक्ड इन टू. ॲज अ थर्ड अँड व्हेरी इम्पॉर्टंट विच आय स्पोक अबाउट वॉज द रिलेशनशिप एनर्जी, म्हणजे नातेसंबंध, यु नो ऋणानुबंध, एकमेकांबरोबर काम करणं, कोलॅबरेशन, हे खूप महत्वाचं आहे सध्याच्या जगात. आणि आपण कितीही एक्सपर्ट असलो तरी आपलं काम, कामाचा इम्पॅक्ट मोठ्या स्तरावर जर व्हायचं असेल, वेदर इट इज ऑर्गनायझेशन ऑर युअर ओन सोशल सर्कल ऑर द कंट्री फॉर दॅट मॅटर, तर मग तुम्हाला कोलॅबरेशन हे खूप खूप महत्वाचं आहे. या बिकॉज यू कॅन डू एव्हरीथिंग ऑन युअर ओन. तर मला असं वाटतं आहे की खूप रिलेशनशिप आणि कोलॅबरेशनवर भर दिला पाहिजे, नेटवर्किंगवर खूप भर दिला पाहिजे यंगस्टर्सने. आणि मी हे ह्या तीन चार गोष्टी अशा सांगते विच आर क्लोजली लिंक्ड विथ द एम्प्लॉयमेंट ऑर द स्किल बिल्डिंग. सो आय फील ह्या तीन गोष्टींवर जर यंगस्टर्सने भर दिला किंवा एक फोकस ठेवला, यु नो एक ॲटिट्यूड, आपण जे म्हणतो ना की लेटेस्ट ऑर कॉन्टेम्पररी ॲटिट्यूड टू परफॉर्म, जर अशी काही डिफाईन करायची असेल तर ह्या तीन गोष्टी आपण त्याच्यात यु नो अंमलात आणू शकतो.
1: तुमचा कोटी कोटी धन्यवाद वंदना सोनावणे, यशोमंदिरा खर्डे आणि अखिलेश सदलगेकर, की तुम्ही तुमचा वेळ काढून या इव्हेंट बद्दल आम्हाला थोडी आयडिया दिली.
4: मला एकच सांगावं असं वाटतं शेवटी की हे जे एचआर समिट होतं नाशिकमध्ये गेले 18 वर्षापासून, तर याचा उद्देश फक्त एसआयएमच्या स्टुडंट्सने घ्यावा किंवा बेनिफिट घ्यावा असा नाहीये. यु नो इन्स्टिट्यूट ला इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूट असे दोन्ही कोलॅबरेशनची खूप गरज असते. त्याच्यामुळे हे इव्हेंट्स जेव्हा इन्स्टिट्यूट अरेंज करते तेव्हा नाशिककरांनी आणि पर्टिक्युलरली इंडस्ट्रीज ऑफ नाशिक, नाशिक मधले उद्योजक, त्यांचे एम्प्लॉईज, यु नो एचआर हेड्स, ऑल ऑफ देम शुड टेक अटमोस्ट ॲडव्हान्टेज ऑफ दिस इव्हेंट. आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड टू हॅव्हिंग देम फॉर दिस इव्हेंट. सो या आणि आपण बरोबर सगळं शिकूया. थँक्यू.
1: थँक्यू सो मच.
0: तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं, तुमचा आवाज.
5: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
6: बजेटचं काय?
5: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
7: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
8: जगदीश थेऊडकर यांचं गीत केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत बाळकराव मुरळीकर यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे अनोळखी या चित्रपटामधलं जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेवूडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.
3: ऋतू आमच्या संगीत बोलला अक्षर दिसू दिसू दिसू.

0: अंगा राजू सोनला अंगा राजू सांगला अंगा राजू। नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी। विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस। इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर। ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA। अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21।
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात वसंत देसाई यांच्या आवाजात शांताराम आठवले यांचं गीत। गीताला संगीत दिला आहे केशवराव भोळे यांनी।

0: हे गीत आपण ऐकलं संत ज्ञानेश्वर या चित्रपटामधलं.
1: स्वप्न तुमचं साथ विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130202088. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
0: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश चेवूळकर यांचं गीत उषा मंगेशकर, पुष्पा पागधरे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. हे गीत आहे नेताजी पालकर या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. एक रविवार, नेहमीसारखाच रमाकांत काकांनी सकाळी आपल्या तिघाही मुलांना फोन केला. मोठा मुलगा पुण्यात, धाकटा बेंगळुरूमध्ये आणि मुलगी नागपुरात. नेहमीचीच चौकशी, कसा आहेस, औषधं वेळेवर घेतोस ना, मुलं कशी आहेत. फोन ठेवताना त्यांनी मोठ्या मुलाला सहजच म्हटलं, पुढच्या आठवड्यात नक्की आहे, एक महत्त्वाचं काम करायचं आहे. मुलगा हसत म्हणाला, हो बाबा, येतो येतो, नक्की येतो. पण तो पुढचा रविवार कधीच उगवला नाही. 2 दिवसांनी रमाकांत काकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणात सगळं संपलं. विधी संपले, घर पुन्हा शांत झालं. एका संध्याकाळी तिघही भावंड बाबांच्या खोलीत बसली होती. मोठा मुलगा म्हणाला, बाबा म्हणाले होते एक महत्त्वाचं काम आहे. धाकटा म्हणाला, मलाही तेच म्हणत होते. मुलगी हळूच म्हणाली, माझ्याशीही बोलले होते बरं का, पण काय काम होतं हे सांगितलंच नाही त्यांनी. क्षणभर तिघेही शांत झाले. भिंतीवर बाबांचा हसरा फोटो होता. जणू ते अजूनही काही सांगण्याचा प्रयत्न करताय. काही दिवसांनी कागदपत्र आवरताना एक फाईल सापडली. त्यात घराचे कागद होते, शेतीचे सातबारे होते, बँकेच्या पावत्या होत्या, गुंतवणुकीची कागदपत्र होती, पण मृत्यूपत्र नव्हतं. मोठ्या मुलाने फाईल अलगद बंद केली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो फोटो समोर उभा राहून हळूच म्हणाला, बाबा बहुतेक हेच ते महत्त्वाचं काम असत. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83-800-16512 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
2: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी.

0: रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

आणि आता ऐकूयात पाहुरे किती वाट या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगूळकर यांचं गीत. आणि या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी.

0: वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया ग दि माडगुळकर यांचं गीत देव माणूस या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कवी संजीव यांचं पाटलाची सून या चित्रपटामधलं आशा भोसले आणि सहकार्यांच्या स्वरात. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.
1: अरे अरे अरे अरे अरे अरे अरे होय का ग, नको बोलू मला, नको

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: आणि आता ऐकूयात आरती हवालदार आणि सहकार्यांनी गायलेलं गीत. जगदीश शेवूडकर यांची गीतरचना, संगीत दिला आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकूया पाहुणे या चित्रपटामधलं.

0: त्याचा घनभरसभा तृप्तीची अनुभूती देणारा आणि सकल स्वरमंडला चिरंतन टिकणारा आवाज लता मंगेशकर अर्थातच आनंद घन. लता दीदींच्या आवाजाची मोहिनी पुन्हा एकदा मनांवर पसरवणारा कार्यक्रम जरूर आहे का आनंद घन. दर बुधवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता. सादर करते विश्वास देशपांडे फक्त रेडिओ विश्वास 90.8 वर.
1: मला नेहमीच वाटतं आपल्या दागिना सगळ्यांपेक्षा हटके सुंदर अगदी आपल्या मनासारखा असावा. काय सांगताय तुम्हालाही तसंच वाटतं?
2: म्हणूनच तर सुरू झालाय वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल. आपल्या आवडीचा दागिना घडवा तेही बजेट मध्ये आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
1: वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल 31 ऑगस्ट पर्यंत.
2: वडनेरे सराफ
1: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंप समोर दिंडोरी रोड नाशिक.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात लक्ष्मण रेषा या चित्रपटामधलं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. ऐकूया ग. दि. माडगूळकर यांची गीतरचना. संगीतकार वसंत देसाई.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 02-253-2-39-21-21.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पैजेचा विडा या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना आहे शांताराम नांदगावकर यांची, संगीत दिलं आहे अशोक पत्की यांनी, आणि हे गीत ऐकूया उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी
2: ऐकूयात गरीबा घरचे लेख या चित्रपटामधलं गीत. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं आणि गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हे पत्तीदशा आपण ऐकणार आहोत जगदीश शिरवूडकर यांची. ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.
4: अगं इटला

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथ.
1: आणि कार्यक्रमात हे गीत ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरात जगदीश ठेगुडकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके, आणि हे गीत ऐकूयात लाखाची गोष्ट या चित्रपटामधलं.

0: गाणी फरमाईश. श्रोतेहो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे, गाणे गा.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश ठाकूरकर यांचं गीत साधी माणसं या चित्रपटामधलं आनंदघन यांच्या संगीताने सजलेलं हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

कार्यक्रमात हे गीत ऐकूया. गुरु किल्ली या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांची गीतरचना, संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

आणि आता ऐकूया गारंबीचा बापू या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत रवींद्र साठे यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनिमुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: गोदावरी माता।
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपण अंड्यावरील कोंबड्यांचा आहार आणि त्यांच्यामधील घटक आणि त्याचे प्रमाण याविषयी जाणून घेऊया। अंड्यावरील पक्ष्यांची त्यांच्या वयोमानानुसार म्हणजे पिले म्हणजे जवळपास 0 ते 8 आठवड्यापर्यंत, दुसरे म्हणजे याच्यामध्ये ग्रोहर ज्यांना आपण वाढीव पक्षी म्हणू 9 ते 20 आठवडे, आणि अंड्यावरील पक्षी ज्यांना आपण लेयर्स म्हणतो 21 ते 72 आठवडे, अशा 3 गटात विभागणी केली जाते। व्यवसाय फायदेशीर होण्याच्या दृष्टीने पिलांची जोपासना व्यवस्थित होणे आवश्यक असते। त्या काळात त्यांचे संगोपन, संतुलित आहार, विविध लस टोचणी तसेच उष्णता इत्यादी गोष्टीकडे लक्ष पुरवावे लागते। शेतकरी बंधूंनो, सुरुवातीच्या काळात म्हणजे 0 ते 8 आठवडे पिलांना आपण चिकमॅश हे खाद्य द्यावे। यामध्ये प्रथिनाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पिलांची वाढ झपाट्याने होते। 9व्या आठवड्यात पिले ग्रोअर्स गटात मोडतात, यालाच वाढीव पक्षी असे म्हणतो। ही अवस्था म्हणजे पक्ष्यांची जोमाने वाढण्याची अवस्था। या काळात त्यांना ऊर्जा पुरवणारे अन्न घटक असलेले खाद्य द्यावे, त्यासाठी ग्रोअर मॅश हे तयार खाद्य मिळते। खाद्यात बदल करताना अचानक बदल करू नये। प्रथम दोन्ही प्रकारचे खाद्य मिसळून नंतर एका प्रकारचे खाद्य कमी करावे आणि दुसऱ्या प्रकारचे खाद्य वाढवत जावे। पक्ष्यांच्या वाढीच्या काळात 14व्या आठवड्यात पक्ष्यांची चोच कापणे जरुरीचे असते, तसेच उरलेले लसीकरणही याच काळात केले जाते। याचे कारण असे की 20 आठवड्यांनी पक्षी अंडी द्यायला सुरुवात करतात। जेव्हा अशा पक्ष्यांमध्ये शारीरिक शैथिल्य निर्माण करण्याच्या गोष्टी शक्यतो उत्पादनाच्या काळात टाळाव्या। शेतकरी बंधूंनो, साधारण 18व्या आठवड्यात पक्षी अंडी द्यायला सुरुवात करतात, परंतु या काळात अंडी उत्पादन फारच कमी, तसेच अंड्याचा आकारही लहान असतो। अंडी उत्पादनाला खरी सुरुवात होते ती 20 आठवड्यानंतर। पक्ष्याची अंडी घालण्यास सुरुवात केल्यावर घरामध्ये अंडी घालण्यासाठी भांडी बसवावीत, तसेच पक्ष्यांना कृत्रिम उजेड द्यावा, त्यामुळे अंडी उत्पादन वाढते। त्याचप्रमाणे पक्ष्यांना लेयर मॅश हे खाद्य देण्यास सुरुवात करावी। खाद्यात बदल करताना सावकाश करावा। 20 आठवड्यानंतर प्रत्येक महिन्याची एखादी तारीख ठरवून त्या तारखेला जंताचे औषध द्यावे। कोंबड्यांचे जास्तीत जास्त अंडी उत्पादन 80 ते 90% असते, हे प्रमाण जास्त काळ स्थिर ठेवणे महत्त्वाचे असते। साधारण 18 ते 22 आठवडे या काळात अंडी उत्पादन 0 ते 20% तर 24 या आठवड्यात 50% जाते। साधारण 32 ते 48 आठवड्यात अंडी उत्पादन 80 ते 90% वाढते। या काळात अंड्याचे वजन व आकार वाढलेला असतो। साधारण 49 ते 52 या आठवड्यादरम्यान अंडी उत्पादन कमी होऊन 65% येते। त्यावेळेस पक्ष्याची तपासणी करून अंडी न देणारी पक्षी बाजूला काढून त्यांची विक्री करावी। तसेच 63 ते 72 आठवड्यामध्ये उत्पादन 60% कमी होते। ज्यावेळी अंडी उत्पादन 60% कमी होते त्यावेळी पक्षी ठेवणे फायदेशीर नसते, अशा वेळी सर्व पक्ष्यांच्या विक्रीची व्यवस्था करावी। कुक्कुटपालन व्यवसायात 70 ते 75% खर्च हा खाद्यावर होत असतो, म्हणून या व्यवसायात खाद्याला खूपच महत्त्व आहे। खाद्यामध्ये कच्ची प्रथिने, तंतुमय भाग, चरबी, एकूण खनिजे, विद्राव्य पिष्टमय भाग व पाणी या अन्न घटकाचा समावेश होतो। याशिवाय खाद्यात ऊर्जेलाही तितकंच महत्त्व आहे। खाद्यातील अन्य घटकचे प्रमाण सांगायचं झाल्यास यामध्ये मका, शेंगदाणा ढेप, तिळाची ढेप, तांदळाचा कोंडा, गव्हाचा कोंडा, मासळी पूड, खनिज मिश्रण, शिंपला पूड, चुनखडी इत्यादी अन्न घटक असतात। अन्न घटक एकत्र करावे लागतात। हे अन्न घटक 2 प्रकारचे असतात, एक म्हणजे ऊर्जा पुरवणारे आणि दुसरे प्रथिने पुरवणारे। ऊर्जा पुरवणारे अन्न घटक यामध्ये आपल्याला पक्ष्यांची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी हे खाद्य घटक वापरतात। यात मुख्यत्वे करून धान्य व त्यापासून मिळणारे दुय्यम अन्न घटक यांचा समावेश होतो। यासाठी मका, ज्वारी, बाजरी, बार्ली, गहू या धान्याचा तर दुय्यम अन्न घटक म्हणून तांदळाचा कोंड्याचा वापर केला जातो। ऊर्जा पुरवण्याच्या पदार्थातील खाद्यातील प्रमाण 60% असते। दुसरं म्हणजे प्रथिने पुरवणारे अन्न घटक। हे अन्न घटक 2 प्रकारचे असतात, एक वनस्पतीजन्य अन्न घटक व दुसरे प्राणीजन्य अन्न घटक। वनस्पतीजन्य अन्न घटकामध्ये तेलबियांचा, पेंडीचा, उदाहरणार्थ शेंगदाणा पेंड, सोयाबीनची पेंड, सूर्यफुलाची पेंड
0: इत्यादीचा समावेश होतो. यामध्ये प्रथिनाचे प्रमाण 25-48% असते. यामध्ये लायसिन, मिथिओनिन, ट्रिप्टोफेन यासारख्या काही अमिनो आम्लाची कमतरता असू शकते, परंतु याच्या खाद्यातील प्रथिनाची गरज भागवण्यासाठी उपयोग होतो. अमिनो आम्ले आपण कृत्रिमरित्या पुरवू शकतो. पेंडीचा खाद्याचा 30% वापर केला जातो. पेंड शक्यतो ताजी असावी, त्यावर बुरशी वाढलेली असू नये. प्राणीजन्य अन्न घट मुख्यत्वे मासळी पुडोचा वापर केला जातो, शिवाय रेशीम कोसचा वापर केला जातो. प्राणीजन्य खाद्यातील मासळी पूड हे सर्वात उत्कृष्ट खाद्य होय. खाद्यात याचा वापर 7-10% केला जातो. शेतकरी बंधूंनो, आपण याप्रमाणे जर केलं तर बराचसा खाद्यावरचा खर्चही कमी करता येईल.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. मधुसूदन कालेलकर यांची गीतरचना, गीताला संगीत दिला आहे शंकरराव कुलकर्णी यांनी. आणि हे गीत ऐकूयात अखेर जमलं या चित्रपटामधलं.

0: 00 1608 महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ।
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात शरद निफाडकर यांचं चंद्रशेखर गाडगीळ यांच्या आवाजात। या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं।

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कृष्णा कल्याणी सहकार्याने गायलेलं गीत. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात एक गाव बाराभानगडी या चित्रपटामधलं.

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृह उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: कार्यक्रमातली यानंतरची गीतरचना आहे बहिणाबाई चौधरी यांची मानिनी या चित्रपटामधली. हे गीत ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: तुषार मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश शेगुडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत नेताजी पालकर या चित्रपटामधलं.

0: काही दागिने फक्त दागिने नसतात, ती असते एक सुंदर आठवण आणि आपली खास ओळख.
1: म्हणूनच वडनेरे सराफ घेऊन आले आहेत ऑर्डर फेस्टिवल. आपल्या मनासारखा दागिना घडवून घ्या आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
0: पिढ्याने पिढ्या उत्तम कारागिरीचा वारसा आणि विश्वास जपणारे
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक.
2: आता हे गीत ऐकणार आहोत ग दी माडगूळकर यांचं, लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं. ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. ऐकूया नंदिनी या चित्रपटामधलं हे गीत. संगीतकार विश्वनाथ मोरे

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात लक्ष्मी या चित्रपटामधलं गीत. जगदीश खेबुडकर यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888.
1: या कार्यक्रमातली ही गीतरचना ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांची, मधुबाला जव्हेरी आणि विठ्ठल शिंदे यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.
2: ओळखले की आपल्याला
3: काढवायला
4: बारा घरच्या तरुणी बारा
2: दिसत बरं का.

0: प्राप्त होय. कृष्णा बोल रहा.
1: अग चंद्रावळी तुझ चंद्रबळ मला आहे त्याचे अटकळ महुमेणाहून तू कोमळ.

0: हे गीत आपण ऐकलं सांगते ऐका.
1: हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या स्वरात.
0: वंदना विटणकर यांचं गीत आता ऐकूयात. या गीताला संगीत दिलं आहे श्रीकांत ठाकरे.

आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात. हे गीत आहे संगीतकार यशवंत देव यांचं कामापुरता मामा या चित्रपटामधलं.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळीत जर्मन आणि फ्रेंच भाषा शिकलेल्या विद्यार्थ्यांशी आपण गप्पा मारत असतो, त्यासोबतच काही अधिकारी शिक्षक यांच्याशी सुद्धा आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गप्पा मारत असतो. काही परदेशात राहणाऱ्या व्यक्तींशी सुद्धा आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला. तर जर्मन भाषा आणि फ्रेंच भाषा शिकणारे दोन विद्यार्थी आज माझ्या सोबत आहेत, एक म्हणजे रणदीप शिरसाठ आणि दुसरा राजदीप गायकवाड, जे आज आपल्याशी जोडले गेलेले आहेत देवगड विद्यालय हिवरगाव पावसा संगमनेर अहिल्यानगर या ठिकाणाहून. त्या दोघांशी आज आपण गप्पा मारूया आणि एकूणच फ्लोआ विषयी त्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊया. तुम्हा दोघांचंही अतिशय मनपूर्वक स्वागत.
8: थँक्यू. थँक्यू मॅम.
7: बरं, तुम्ही दोघं कितवीत आहात? एकाच वर्गात आहात? एकाच इयत्तेत आहात?
8: यस मॅम, सेवन स्टँडर्ड मध्ये आहोत आम्ही दोघं.
7: अच्छा, बरं. आता सध्या शाळा सुरू आहे आणि?
8: हो हो.
7: बरं बरं. सगळ्यात आवडता विषय कोणता?
8: मॅथ. मॅथ
7: दोघांचाही?
8: हो. यस.
7: बरं, आधी मी रणदीपशी गप्पा मारते आणि नंतर मी राजवीरशी गप्पा मारते, ठीक आहे?
8: यस मॅम.
7: बरं रणदीप, तू मला सांग की तुझ्या आतापर्यंत कुठल्या भाषेच्या आणि किती लेवल पूर्ण झालेत?
8: मॅम, मी मागच्या वर्षीपासून भाषा शिकतोय, फ्रेंच भाषा शिकतोय. माझ्या आता 2 लेवल कम्प्लीट झालेले आहेत.
7: बर, फ्रेंच भाषा शिकावी असं का वाटलं तुला?
8: कारण मॅम, मी असं युट्यूबला वगैरे कुठं तरी बघितलेलं होतं, जर्मन थोडी अवघड आहे, फ्रेंच कन्व्हर्सेशन सोपं आहे, म्हणून मी पहिल्यांदा फ्रेंच घेतली होती.
7: बर, मग पहिल्या लेवलला किती मार्क्स मिळाले?
8: मला पहिल्या लेवलला 50 out of 48 मार्क्स मिळाली.
7: क्या बात है, वा वा वा, मस्तच. तू कितवीला असताना तुला ह्या फ्लोआ बद्दल समजलं?
8: मी 6 स्टँडर्ड मध्ये असताना मला समजलं.
7: आणि घरी सांगितलं की मला अशी भाषा शिकायची आहे, मग तेव्हा घरचे काय म्हणाले? शिक म्हणाले की काही गरज नाहीये, काही नको शिकू असं म्हणाले? काय सांगितलं तुला नेमकं त्यांनी?
8: नाही नाही, माझ्या घरच्यांना जेव्हा मी सांगितलं की आमच्या शाळेत असा असा उपक्रम होणार आहे, तर माझे घरचे खूप सपोर्टिव्ह आहे, त्यांनी मला होकार दिला पहिल्याच वेळेस.
7: अरे वा. बर, मग तू हे ऑनलाईन शिकत होता, मग फोन कुठून आणायचा किंवा कोणाचा फोन घ्यायचा याच्यावरून कधी काही झालं का की मला स्वतःचा फोन घेऊन द्या वगैरे असं काही सांगितलं तू घरच्यांना?
8: नाही नाही, कधी कधी आईचा असायचा, कधी कधी बाबांचा असायचा.
7: ओ बर, मग तू शाळेचा अभ्यास सांभाळून हे सगळं करत होतास बरोबर?
8: हो, काय शाळेच्या अभ्यास याने दुर्लक्ष होत नाही, साध सोप इकडं जर आपण फ्रेंच घेतली तर थोडा अभ्यास फ्रेंचचा पण होतो, शाळेचा पण अभ्यास होतो.
7: अरे वा. बर, आणि मग ऑनलाईन शिकत असताना जेव्हा काही तुला समजा अडचणी आल्या, मग त्या तू कशा सॉल्व्ह केल्या आणि कोणाला विचारल्या?
8: काही जर अडचणी आल्या जर ते लेक्चर बघताना तर त्यांचे ते क्वेश्चन बँक आहे, तर तिथून मी क्वेश्चनचे आन्सर बघायचो, नाहीतर युट्यूबला बघायचो.
7: बर, ही भाषा अवघड आहे उगाच घेतली असं काही वाटलं का कधी?
8: नाही नाही, जर्मन थोडी अवघड आहे, पण जसं फ्रेंच सोपी आहे, जसं आपण इंग्लिश मधून 1 ला 1 म्हणतो, तर तसं ते फ्रेंच मधून आपण 1 ला 1 म्हणतो, म्हणजे कन्व्हर्सेशन सोपं आहे याचं.
7: तू अभ्यास करत होता तेव्हा तुझे इतर मित्र मैत्रिणी तुला कधी काही असं उत्सुकतेने विचारायचे का की तू काय शिकतोय आम्हाला पण दाखव किंवा काहीतरी बोलून दाखव असं कधी काही झालं का?
8: हो मॅम, म्हणजे माझे वर्गातले सर्वच विद्यार्थी होते, बरेचसेच विद्यार्थी होते फ्रेंच जर्मन शिकत, त्यामुळे आम्ही काही काही वेळेस असं कन्व्हर्सेशन कधी कधी फ्रेंच मधून करायचो.
7: अरे वा, बर मजा येते का मग फ्रेंच भाषा बोलताना?
8: हो.
7: क्या बात आहे. बर, जेव्हा तू परीक्षेची तयारी करत होतास तर तेव्हा काही अडचणी आल्या का, किंवा आपल्याला खरंच 50 पैकी एवढे 48 वगैरे मार्क मिळतील असं तुला कधी वाटलं होतं का?
8: मी जेव्हा परीक्षा द्यायला बसलो तेव्हा थोडी धाकधूक होतीच, पण नंतर जेव्हा पेपर द्यायला लागलो तेव्हा धाकधूक सगळी निघून गेली.
7: बर, तुला सगळी उत्तर येत होती प्रश्नांची?
8: हो, काही काही आडले तर मी ते नंतर सोडवायचो, ते तसेच ठेवायचो.
7: बरं, तुला काय गरजेची वाटते फ्रेंच भाषा शिकणं, पुढे जाऊन तुला काय उपयोग होईल या भाषेचा असं वाटतं तुला?
8: तसं तर मी ही भाषा हॉबी म्हणून शिकतोय, पण जर मला कुठे फ्रान्समध्ये किंवा जर्मनीमध्ये जर नोकरी लागली तर माझा ह्या भाषेचा उपयोग तिथे होईल म्हणून मी शिकतोय.
7: क्या बात आहे. तुझा असा काही विचार आहे परदेशात जाण्याचा वगैरे?
8: हो, माझा असा विचार आहे की मी फ्रान्समध्ये जाईन.
7: बर, आणि मोठं झाल्यावर काय व्हायचंय तुला?
8: इंजिनियर.
7: ओ वा वा, मस्तच. बरं, आता तुझ्या 2 लेवल कम्प्लीट झाल्यात ना?
8: हो.
7: मग पुढच्या लेवल पण करायचं आहेत की काय ठरलंय तुझं?
8: नाही नाही, सगळे लेवल करणार आहे मी.
7: बर, क्या बात आहे, खूप छान, खूप शुभेच्छा तुला.
8: थँक्यू मॅम.
7: येस, आता राजदीप तुझ्याशी आपण जरा संवाद साधूया. तर तू कुठली भाषा निवडलीस?
8: मी पण फ्रेंचच निवडली मॅम.
7: अच्छा, बर, काही खास कारण होतं त्याच्या मागे?
8: येस मॅम, मला फ्रेंच चांगली आवडायची आणि तिथं कन्व्हर्सेशन पण खूप सोपं होतं.
7: बर, जेव्हा तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये कळलं की अशा पद्धतीने ऑनलाईन शिकवलं जाणार आहे, तेव्हा तुम्ही स्वतःहून तुम्हाला इंटरेस्ट वाटला की शिक्षकांनी सांगितलं की अरे करा रे, वेगळा कोर्स आहे, छान आहे, असं काही झालं?
8: नाही नाही, आमच्या शाळेतले जे टीचर्स आहेत ते वेगवेगळे उपक्रम घेऊन येतात आणि आम्हाला त्याच्यात सहभागी व्हायला खूप आवडते.
7: बरं, मग अभ्यास करत असताना फ्रेंडचा कसं वाटत होतं? गंमत वाटत होती का कंटाळा येत होता?
8: नाही मॅम, ते जे ऑनलाईन टीचर्स होते ते खूप खेळवत खेळवत आमचे लेक्चर घ्यायचे.
7: सगळ्यात जास्त कुठली म्हणजे कुठली गोष्ट तुला आवडली फ्रेंच भाषेतली की हे खूप छान आहे?
8: मला फ्रेंच भाषेतलं हे आवडलं की कमी पैशात जास्त शिकायला मिळते आणि खेड्यात एवढी भाषांचे असे नवनवीन उपक्रम येत नसतात पण इथं येतात आणि कमी पैशात.
7: काय वाटतं तुला पुढे जाऊन काय उपयोग होईल ह्या भाषा शिकल्याचा?
8: मी जर अदर कंट्रीज फ्रान्स या जर्मन मध्ये गेलो त्या दुसऱ्या देशांमध्ये तर मला तिथं ती उपयोगी पडू शकते. ट्रान्सलेट करायची, फोनवर ट्रान्सलेट करायची गरज नाही येणार डबल.
7: बरोबर बरोबर बरोबर. जे शैलेश लेले सर आहेत तर त्यांना काय तुला सांगावं वाटतं की त्यांनी हा जो उपक्रम राबवलाय तो चांगला आहे का, तुम्हाला आवडतो आहे का, तुमच्या उपयोगाचा आहे का, काय सांगाल त्याबद्दल?
8: हा उपक्रम तुमच्या उपयोगाचा आहे कारण तुम्हाला मराठी, इंग्लिश आणि हिंदी या भाषा तर आपल्याला येतात पण दुसऱ्या भाषा पण शिकायचं थोडस भाग पाहिजे. त्याने आपलं डोक्यात वाढतं नाही का आणि ना दुसऱ्या भाषेत आपण जाऊन शिकू पण म्हणजे म्हणू पण शकतो.
7: बर बर. आणि तुझ्या पण घरच्यांनी तुला लगेच परमिशन दिली होती हा कोर्स करायला?
8: येस मॅम.
7: अच्छा बर, तुला किती मार्क मिळाले? आणि
8: मला 47 मार्क्स मिळवले.
7: मग हे जेव्हा घरी कळलं तेव्हा सगळ्यांना आनंद झाला होता?
8: येस, खूप आनंद झाला होता.
7: मग ते काय म्हणाले पुढे पण असं शिक?
8: घरचे म्हटले की नवनवीन उपक्रम सहभाग घेत जाय, पुढं चालत जाय, तू करशील, तुला चांगले मार्क पडतील.
7: बर, मोठं होऊन काय व्हायचंय?
8: मला मोठं होऊन डिप्लोमा करायचंय.
7: बर, आणि भारताबाहेर जाऊन करिअर करायचंय का भारतातच करायचंय?
8: भारताबाहेर म्हणजे बँकॉक, फ्रान्स, जर्मनी अशा वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन करायचंय मला करिअर.
7: अरे वा, मस्तच. बरं, पुढच्या सगळ्या लेवल कम्प्लीट करायच्या आहेत का एवढं शिकला एवढं बस झालं?
8: नाही, मला पुढच्या कंटिन्यू लेवल करायच्या आहे, शेवटपर्यंत पूर्ण करायचंय मला लेवल.
7: वा वा, मस्तच. बरं, आता तुमच्याच वयाची बरीच मुलं आपल्याला रेडिओवर ऐकत असतील किंवा त्यांचे पालक पण ऐकत असतील, मग त्यांना तुला काही सल्ला द्यावा असा वाटतो का की जर का असा तुम्हाला चान्स मिळाला एखादी परकीय भाषा शिकायचा तर तुम्ही तो घेतला पाहिजे किंवा नाही, याबद्दल तू त्यांना काही सल्ला देशील का?
8: येस मॅम, मी त्यांना असा सल्ला देईन की तुम्ही दुसऱ्या देशात गेल्यावर तुम्हाला बोलता नाही ना, तिथले सगळे माणसं फ्रेंच आणि जर्मन म्हणू शकतात पण तुम्हाला म्हणता येत नाही, तुम्हाला सगळं वेगळं वाटेल त्याच्यातलं, म्हणून तुम्ही ही भाषा नक्कीच घ्या आणि कमी पैसे पण लागतात त्याला आणि एवढं सांग.
7: क्या बात आहे, वा मस्तच. तुम्हा दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. छान एक एक वयाचे टप्पे पूर्ण करा, छान मार्क्स मिळवा, आणि अशाच वेगळ्या वेगळ्या भाषा शिका, वेगवेगळे कोर्स करा, ज्याच्याने तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होईल, अशा सगळ्या गोष्टी तुम्ही तितक्याच उत्साहात करा. आणि पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. आणि आज तुम्ही इथे वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात, आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्या, त्याबद्दल तुम्हा दोघांचेही मनपूर्वक आभार.
8: थँक्यू मॅम. थँक्यू मॅम.
7: तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या देवगड विद्यालय हिवरगाव पावसा संगमनेर अहिल्यानगर या ठिकाणाहून जोडल्या गेलेल्या दोन विद्यार्थ्यांशी, एक म्हणजे रणदीप शिरसाट आणि दुसरा राजदीप गायकवाड. तर आता कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आंख मिचवली या चित्रपटामधलं गीत. आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं, संगीतकार शंकर जयकिशन.

0: व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।
1: दिवाना या चित्रपटामधले गीत आता ऐकणार आहोत। गायक स्वर मुकेश यांचा, गीतरचना शैलेंद्र यांची, तर या गीताला संगीत आहे शंकर जय किशन यांचं।

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे महावीरा या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांची गीतरचना. ऐकूया राजकुमार आणि सलमा आगा यांच्या आवाजात. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूया अनोखा या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत मुकेश यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: सिने संगीत समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांची गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता, तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता. सादर करते रामचंद्र कुलकर्णी, फक्त रेडिओ विश्वासवर.
1: याद किया दिल ने कहा.
2: नमस्कार रसिक श्रोत्यांनो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपला सेगमेंट आहे याद किया दिल ने कहा होतो. आजच्या या कार्यक्रमात आपण दादा कोंडके यांच्या सिनेमात येण्यापूर्वी त्यांचं जे नाटक होतं विच्छा माझी पुरी करा, याचा एक किस्सा मी तुमच्यासोबत शेअर करणार. याचं कारण, 8 ऑगस्ट 1932 या दिवशी दादा कोंडके यांचा जन्म झाला होता. तर त्याच्या जन्मदिनाच्या निमित्ताने सिनेमात येण्यापूर्वीच्या दादा कोंडकेंचा हा एक किस्सा आहे. मित्रांनो, जागतिक सिनेमाच्या संदर्भात चार्ली चॅपलिनचे जे कर्तृत्व होते तेच कर्तृत्व आपल्या मराठीत दादा कोंडके यांचे होते. प्रेक्षकांना आपली नाडी दाखवणारे या कलाकाराने रसिकांच्या चवीची नाडी अचूक ओळखली होती. मूळचे पुणे जिल्ह्यातील भोरजवळच्या इंगवलीचे दादा कोंडके, त्यांचा जन्म 8 ऑगस्ट 1932 या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी झाला, त्यामुळे त्यांचे जन्मनाव कृष्णा असे होते. कृष्णराव खंडेराव कोंडके हे त्यांचं पूर्ण नाव, पण दादा कोंडके म्हणून ते आपल्याला जास्त ओळखीचे वाटतात. मुंबईच्या भोईवाड्यातल्या श्रीकृष्ण बँड पथकात ते लहानपणापासून जाऊ लागले. तिथे बुलबुल तरंग, काष्ट तरंग, पेटी, सॅक्सोफोन, इतर सर्व वाद्ये ते वाजवायला शिकले. पुढे सेवा दलातल्या कलापथकाच्या कार्यक्रमात ते भाग घेऊ लागले. इथेच त्यांची भेट निळू फुले आणि राम नगरकर यांच्याशी झाली. त्यांच्यात चांगली दोस्ती पण झाली. कलापथकाच्या काळात

0: त्यांनी कुणाचा कुणाला मेळ नाही, पुढारी पाहिजे, ठणठणपूरचा राजा, बिनबियाचं झाड अशी काही लोकनाट्य केली. पुढे दादा कोंडके यांनी स्वतःचे कलापथक सुरू केले आणि त्याचे नाव ठेवले दादा कोंडके आणि पार्टी. दादा कोंडके यांनी त्या काळात वसंत सबनीस यांचा विना मासिकाच्या दिवाळी अंकातील छपरी पलंगाचा वग वाचला होता आणि आपल्या कलापथकाद्वारे हे नाटक बसवायचं त्यांनी ठरवलं. दादा वसंत सबनीसांना भेटले. वगाचं नाव ठरलं विच्छा माझी पुरी करा. हे नाव सुचवलं होतं रामनगरकर यांनी. स्वतः वसंत सबनीस यांनी बरीच मेहनत करीत विच्छा माझी पुरी करा च्या तालमी घेतल्या. 21 डिसेंबर 1965 या दिवशी मुंबईच्या राणीच्या बागेत विच्छाचा पहिला प्रयोग झाला. या वगाने त्या काळात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड लोकप्रियता हासिल केली होती. हसवता हसवता अंतर्मुख करणारा, प्रचलित राजकीय व्यवस्थेवर आपल्या अंगभूत शैलीतून कोरडे ओढणारा हा वग दादांनी अजरामर केला. पुढे या वगात दादांची मुंबईची लावणी ही देखील सादर होऊ लागली. विच्छा माझी पुरी करा यामुळे दादांचे नाव सगळीकडे झाले. विच्छाच्या प्रत्येक प्रयोगात नवे नवे विनोद असत. राजकारणावरच्या विनोदांना फारच भरभरून दाद मिळत असे. राजकारणातली मंडळी देखील हा प्रयोग पाहिला आहेत. दादा अशा हजर असलेल्या व्यक्तींवर ऐनवेळी मार्मिक विनोदी टिप्पणी करायचे, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये धमाल उडायची. प्रचलित राजकारणावरील त्यांच्या कॉमेंट्स दादा ज्या करत होत्या ही शैली त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्याकडून घेतली होती. ते देखील असंच करायचे. शब्दांशी खेळ करवत करवत द्वैर्थी संवाद बोलण्याचं कसब गाढवाचं फेम दादू इंदुलकर यांच्याकडून दादांनी घेतलं होतं. एकदा आशा भोसले भालजी पेंढारकरांना विच्छा माझी पुरी करा च्या प्रयोगाला घेऊन आल्या. दादांना त्यांनी तशी कल्पनाही दिली. त्यावेळी दादांनी भालजी पेंढारकरांवर कॉमेंट करून धमाल उडवून दिली होती. शिपाई असलेले मोहिते उलटी तलवार घेऊन रंगमंचावर येतात. त्यावेळी दादांनी त्याला म्हटले, अरे मराठेची औलाद न तू, मराठेची औलाद असून तलवार कशी धरायची तुला माहीत नाही, मला तर तुझ्या जन्माची शंका येते. अरे आज तरी तलवार सरळ धर बाबा, तलवार कशी धरावी हे शिकवणारा बाप तुझ्यासमोर बसलाय, लेखा एवढं देखील कळत नाही का तुला? समोर भालजी पेंढारकर बसले होते. भालजी ऐतिहासिक सिनेमासाठी त्या काळात प्रचंड लोकप्रिय होते, त्यामुळे हे कमेंट लोकांनी बरोबर ओळखले की भालजींना समोर आहेत म्हणून घेतलं. या खटकेबाज संवादामुळे भालजींसोबत सर्वांनी थिएटर डोक्यावर घेतलं. भालजींना ते कमेंट खूप आवडलं. इंटरवलमध्ये भालजी पेंढारकर आत येऊन त्यांनी दादांचं कौतुक केलं आणि त्यांना भरभरून आशीर्वाद दिले आणि कोल्हापूरला बोलावलं. कोल्हापूरला आल्यानंतर त्यांनी त्यांच्या तांबडी माती या चित्रपटात त्यांना काम दिलं. हा चित्रपट फारसा चालला नाही. दादांना सिनेमा हे क्षेत्र काही आपल्याला झेपणार नाही असे वाटले. एखादी खानावळ सुरू करावी असे त्यांचे मत ठरले. त्यावर मार्गदर्शन घेण्यासाठी ते पुन्हा भालजींकडे गेले. तेव्हा ते म्हणाले, काय मर्दा, स्वतःला कलाकार म्हणतोस आणि खानावळ काढतोस. त्यावर दादांनी मग मी काय करू असं सांगितलं. त्यावेळेला दादांना एक सिनेमा काढ असं त्यांनी सांगितलं आणि आशीर्वाद दिला, सगळं जमेल तुम्हाला, मन लावून आणि कंबर कसून काम करा, बघू का असं जमत नाही ते, मी आहेस तुझ्या पाठीशी, असा आशीर्वाद भालजी पेंढारकरांनी दादाला दिला. तिथून भालजी दादांचे खरे गुरु झाले. तर मित्रांनो, विच्छा माझी पुरी करा याच्या आठवणी सांगणारे आज देखील भरपूर लोक आहेत. विच्छा माझी पुरी करा हे नाटक नंतर एका नवीन संचामध्ये देखील रंगमंचावर आलं होतं, पण दादा कोंडकेची सर काही त्याला आली नाही. आज 8 ऑगस्ट दादा कोंडकेंचा जन्मदिन, त्यानिमित्ताने हा एक वेगळा एपिसोड मी आपल्यासमोर सादर केला. तो तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. धन्यवाद.
1: जीव घुटमळ तस पीर्तीच वाढतय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझ मेळ, गन हे बघून दुश्मन जळ, वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ ढगाला लागली कळ पाणी थेंब

0: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीताने सजलेलं अभिनेत्री या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला
2: महान. या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात. अंजान यांच्या या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: तुमचा आवाज श्रोते हो, आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या। आजची गोष्ट शेवटची सही। एक रविवार, नेहमीसारखाच रमाकांत काकांनी सकाळी आपल्या तिघाही मुलांना फोन केला। मोठा मुलगा पुण्यात, धाकटा बेंगळुरूमध्ये आणि मुलगी नागपुरात। नेहमीचीच चौकशी, कसा आहेस, औषधं वेळेवर घेतोस ना, मुलं कशी आहेत। फोन ठेवताना त्यांनी मोठ्या मुलाला सहजच म्हटलं, पुढच्या आठवड्यात नक्की आहे, एक महत्त्वाचं काम करायचं आहे। मुलगा हसत म्हणाला, हो बाबा, येतो येतो, नक्की येतो। पण तो पुढचा रविवार कधीच उगवला नाही। 2 दिवसांनी रमाकांत काकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणात सगळं संपलं, विधी संपले, घर पुन्हा शांत झालं। एका संध्याकाळी तिघही भावंड बाबांच्या खोलीत बसली होती। मोठा मुलगा म्हणाला, बाबा म्हणाले होते एक महत्वाचं काम आहे। धाकटा म्हणाला, मलाही तेच म्हणत होते। मुलगी हळूच म्हणाली, माझ्याशीही बोलले होते बरं का, पण काय काम होतं हे सांगितलंच नाही त्यांनी। क्षणभर तिघेही शांत झाले। भिंतीवर बाबांचा हसरा फोटो होता, जणू ते अजूनही काही सांगण्याचा प्रयत्न करताय। काही दिवसांनी कागदपत्रावर त्यांना एक फाईल सापडली। त्यात घराचे कागद होते, शेतीचे सातबारे होते, बँकेच्या पावत्या होत्या, गुंतवणुकीची कागदपत्र होती, पण मृत्यूपत्र नव्हतं। मोठ्या मुलाने फाईल अलगद बंद केली। त्याच्या डोळ्यात पाणी आलं। तो फोटो समोर उभा राहून हळूच म्हणाला, बाबा बहुतेक हेच ते महत्त्वाचं काम असावं। कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा।
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे। आपण आत्ताच एक कथा ऐकली। ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो। आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते। मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे।

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके याची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
7: कुछ करिए नस नस मेरी खोले, हाय कुछ करिए, कुछ करिए।
8: नमस्कार श्रोते, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। आजच्या विश्वास स्पोर्ट्स क्लब कार्यक्रमात मी पत्रकार नाना कर्ण आपले स्वागत करतो। श्रोते, आपण मागील 15 दिवसापूर्वी फिफा वर्ल्ड कप चे क्रीडा वृत्तांत ऐकलं होतं। गेले 2 सप्ताह हे वृत्तांत श्री आनंद खरे सर यांनी आपल्याला सांगितलं होतं। त्याचप्रकारे आता सध्या राष्ट्रकुल स्पर्धा सुरू होत्या आणि त्या 2 ऑगस्टलाच संपल्या। या स्पर्धेत भारताने आपले स्थान कसे राखले आणि राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजे काय आणि त्याचा इतिहास कसा आहे हे जाणून घेण्याचं काम आज आपण श्री आनंद खरे सरांकडून करून घेणार आहोत। आनंद खरे सर हे शिव छत्रपती पुरस्कार विजेते आहेत, त्याचबरोबर ते क्रीडा विश्लेषक देखील आहेत। आज आपण त्यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय। सर नमस्कार।
9: नमस्कार।
8: सर आपण फिफा विश्वचषकाचं वृत्तांकन चांगलंच केलं होतं, त्याचप्रकारे आता आम्हाला राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजे काय आणि त्या या वर्षी झाल्या त्याचं थोडा इतिहास वगैरे आम्हाला थोडं सांगा।
9: नमस्कार। राष्ट्रकुल या ज्या क्रीडा स्पर्धा असतात या आपल्याला सगळ्यांना माहित आहे की क्रीडा हा विषय आहे तर सगळ्यात मोठी जी स्पर्धा असते ती ऑलिम्पिक स्पर्धा असते। त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सर्व जगातली सर्व राष्ट्रांचे खेळाडू सहभागी होतात। त्याच्यानंतर खालोखाल 2 नंबरची जी स्पर्धा असते ती आशियाई स्पर्धा असते, म्हणजे आपल्या एशियाड म्हणतो आपण त्यांना, तर त्या एशियाडच्या स्पर्धा ज्या असतात त्या ऑलिम्पिक नंतरच्या मोठ्या स्पर्धा सगळ्या खेळांच्या त्या समजल्या जातात। आणि 3 नंबरची जी स्पर्धा आहे ती राष्ट्रकुल स्पर्धा आहे किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये कॉमनवेल्थ गेम असे म्हणतो। तर ह्या ज्या राष्ट्रकुल स्पर्धा आहेत या स्पर्धा ब्रिटिश एम्पायर म्हणून पूर्वी सुरू केल्या होत्या, 1930 सालापासून या स्पर्धा सुरू आहेत आणि हे 23वे वर्ष आहे। परंतु या स्पर्धा देखील ऑलिम्पिक जसं दर 4 वर्षांनी होतं,
8: बरोबर,
9: या स्पर्धा देखील दर 4 वर्षांनी होतात आणि या ज्या स्पर्धा आहेत या 24व्या स्पर्धा होत्या। मध्ये ज्या 2 ते 3 स्पर्धा ज्या झाल्या नाही त्या महायुद्ध जे झालं होतं त्यावेळेस त्या स्पर्धा झाल्या नाही, त्याच्यामुळं आपल्या या 24व्या स्पर्धेमध्ये भारताचा संघ सहभागी झाला होता आणि कालच याचा समारोप झालेला आहे। या ज्या स्पर्धा आहेत या स्पर्धेमध्ये साधारण 70 ते 74 संघ सहभागी होता दर स्पर्धेमध्ये। तर या ज्या स्पर्धा आहेत या ब्रिटिश एम्पायर याचा विषय काय आहे की ब्रिटिशांनी ज्या देशांवर राज्य केलं त्या देशांचे ते संघ असतात, तर त्याच्यामध्ये युरोपचे संघ नसतात। म्हणजे हे जे आपण फिफा वर्ल्ड कप मध्ये बघितले अर्जेंटिना आहे किंवा स्पेन आहे ब्राझील आहे किंवा तुमचं फ्रान्स आहे हे जे आहे जर्मनी आहे हे संघ या राष्ट्रकुल मध्ये सहभागी नसतात।
8: म्हणजे थोडक्यात म्हणजे अमेरिका खंड आणि युरोप खंडातले राष्ट्र जवळजवळ सहभागी नसतात, असं
9: ते सहभागी होत नाही।
8: सर त्याच्यामध्ये जी झाली ती कुठे झाली नेमकी आणि कोणत्या शहरात झाली आणि याच्यात किती संघ सहभागी झाले म्हणजे किती राष्ट्र सहभागी झाले होते?
9: ही स्पर्धा आहे ग्लॅग्झो जी आहे स्वित्झर्लंड, स्वित्झर्लंड मध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि या स्पर्धेमध्ये 74 संघ सहभागी झाले होते आणि याच्यामध्ये जे रेग्युलर आपल्या ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेबरोबरच पॅरा जे आहेत पॅरा खेळाडू आहेत म्हणजे जे हँडिकॅप आपण ज्याला म्हणू शकतो
8: दिव्यांग
9: दिव्यांग त्याच्यामध्ये कोणाला हात गेलेला असतो किंवा कोणाच्या पायाला काही म्हणजे ते रेग्युलर खेळाडूंप्रमाणे खेळू शकत नाही त्याचा कुठला तरी शरीराचा भाग आहे हात असेल पाय असेल तर ते इंजर्ड झालेलं असतं त्याच्यामुळे त्यांना पॅरामध्ये सहभागी होता येतं तर अशा सर्व हे जे आहेत स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये पॅरा खेळाडू धरून सर्व 3000 खेळाडू सर्व सहभागी झाले होते 74 संघांचे
8: सर आपण राष्ट्रकुल स्पर्धेचा इतिहास सांगितला पण यात भारताची कामगिरी कशी झाली
9: आता याच्यामध्ये भारताची कामगिरी 4th क्रमांक आला भारताचा
8: बर
9: याच्यामध्ये भारताने ज्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये बॉक्सिंगमध्ये चांगलं काम केलेलं आहे म्हणजे जवळजवळ 10 पदकं मिळवलेली आहेत त्याच्यामध्ये 7 सुवर्ण पदकं आहेत आणि 3 रौप्य पदकं आहेत त्याच्यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये सुद्धा 8 पदकं मिळवलेली भारताने ज्युडोमध्ये सुद्धा पहिल्यांदाच ज्युडोचा संघ ज्युडोचे खेळाडू आपल्या चांगली कामगिरी केलेली आहे त्याच्यामध्ये 2 गोल्ड आणि 1 ब्रॉन्झ आणि 1 सिल्वर अशा 4 पदकं ज्युडोने देखील मिळवलेली आहेत आणि अॅथलेटिक्समध्ये आपल्या भारताने 10 पदकं मिळवलेले तर अॅथलेटिक्समध्ये आपल्याला सुवर्ण पदक मिळवता आलेलं नाहीये परंतु 5 रौप्य आणि 5 ब्रॉन्झ पदकं मिळवलेली आहे परंतु पॅरा ऍथलीट पॅरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये अॅथलेटिक स्पर्धा ज्या झाल्या त्याच्यामध्ये मला सांगायला अभिमान वाटतो की नाशिकचा जो दिलीप गावित जो खेळाडू होता त्या खेळाडूने 100 मीटर स्पर्धेमध्ये या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलेलं आहे आणि अॅथलेटिक्सची जी रेग्युलर अॅथलेटिक स्पर्धा झाली त्या अॅथलेटिक स्पर्धेमध्ये आपला नाशिकचा जो खेळाडू आहे हाय जम्पर त्याने देखील चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्याने या स्पर्धेमध्ये रजत पदक मिळवलेलं आहे तर अशा पद्धतीने नाशिकचा देखील ठसा या स्पर्धेवर दिसून येतो
8: तर आपण नाशिकचाच उल्लेख केला तर नाशिकचे असे किती खेळाडू सहभागी झाले होते आणि पदकांची आपल्याला त्यांच्याकडून किती अपेक्षा होती
9: नाशिकचे सर्वेश कुशारे म्हणून आताच मी उल्लेख केला उंच उडी याच्यामध्ये तो सहभागी झाला होता तो नाशिकचा निफाड तालुक्याचा खेळाडू आहे देवगाव म्हणून नाशिक निफाड तालुक्यामध्ये आहे तिथे त्याचं शालेय शिक्षण झालं आणि आपली जी पंचवटी कॉलेज आपण ज्याला म्हणतो महात्मा गांधी संस्थेची त्या संस्थेमध्ये त्यांनी 2 वर्ष तिथे कॉलेजमध्ये देखील तो शिकलेला आहे परंतु त्याच्यानंतर त्यांनी पुण्याला शिफ्ट झाला आणि तिथून त्यांनी वेगळ्या कोचखाली त्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि आज तो ऑलिम्पिक देखील मागचे जे 2024 ऑलिम्पिक झालं त्या ऑलिम्पिकमध्ये देखील तो सहभागी झालेला होता आणि या स्पर्धेमध्ये त्याने आपल्याला भारताला रजत पदक मिळून दिलेलं आहे
8: आता गावितचा पण थोडा इतिहास आपल्याला माहिती आहे का
9: निश्चितच दिलीप गावित हा आपण पॅरा स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हा दिलीप गावित जो आहे तो सुरगाण्याच्या तोरणा डोंगरी या गावातला खेळाडू आहे आणि तो शेतकरी कुटुंबातला खेळाडू आहे आणि तो वडिलांबरोबर त्याची काय थोडीफार शेती होती त्या शेतीमध्ये तो काम करत होता आणि त्याला झाडावर काहीतरी काम करायला गेला त्याचा झाडावरून तो पडला आणि त्याचा हात मोडला गेला उजवा हात आणि तो उजवा हात मोडला गेला परंतु तो खेडेगावात राहत असल्यामुळे तो काही नाशिकला मोठ्या आपल्या शहरात आला नाही आणि त्याला त्यावेळेस फारशी सुविधा मिळाली नाही हॉस्पिटलची तर तो तिथेच आपल्या गावात राहिला पण त्याला गँगरिंग झालं आणि त्या गँगरिंगमुळे त्याला तो हात कापावा लागला त्याचा अर्धा हात जो आहे तो कापल्यामुळं तो हँडिकॅप झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्याला रेग्युलर स्पर्धेमध्ये त्यांना उतरणं शक्य नव्हतं म्हणून तो पॅरा ऑलिम्पिकच्या या स्पर्धेमध्ये सहभागी झाला आणि मला सांगायला अभिमान वाटतो की त्याने या स्पर्धेमध्ये अत्यंत उत्तम कामगिरी केली आणि त्याने आपल्याला भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलेलं आहे
8: सर आपण जर बघितलं तर ऑलिम्पिक घ्या किंवा राष्ट्रकुल स्पर्धा घ्या त्याच्यात नाशिकचा वाटा मोठा असतो यापूर्वीचा पण थोडा आपण इतिहास सांगू शकता की राष्ट्रकुल स्पर्धेत नाशिकला नाशिकच्या यापूर्वीचे खेळाडू कोणते चमकले होते त्यांच्याविषयी थोडं सांगता येईल का ऑलिम्पिक राष्ट्रकुल.
9: आपल्या नाशिकचा जर इतिहास सांगायचा तर आपल्याला लॉंग रन मध्ये म्हणजे जे लांब पल्ल्याच्या ज्या शर्यती असतात 5000 मीटर 10000 मीटर किंवा हाफ मॅरेथॉन असते किंवा पूर्ण मॅरेथॉन म्हणजे 43 किलोमीटर पळावं लागतं ही मॅरेथॉन स्पर्धा असते. या स्पर्धेमध्ये आपल्या नाशिकची जी आहे आपण तिला सुवर्ण कन्या म्हणतो कविता राऊत ही ऑलिम्पिक पर्यंत गेलेली आहे आणि तिने ऑलिम्पिक मध्ये देखील सहभाग घेतला आणि तिथं सुद्धा ती धावलेली आहे. त्याच्यानंतर आपला जो रोईंगचा खेळाडू आहे रोईंग दत्तू भोकनळ रोईंग म्हणजे हा पाण्यामध्ये जे आपण नाव चालवतो तो जो प्रकार असतो नाव वलवायचे आणि ती जी शर्यत असते त्या शर्यतीमध्ये त्याने ऑलिम्पिकला सहभागी झालेला आहे आणि कविता राऊतला अनेक मेडल मिळालेले
8: आहेत.
9: ऑलिम्पिकमध्ये ती सहभागी झाली तिथं तिला मेडल मिळाल नाही परंतु ऑलिम्पिकमध्ये सहभाग होण्यासाठी त्याची पात्रता असते. तुमची जरी तुम्ही जरी भारतात पहिले आले परंतु तुम्ही या टायमिंगमध्ये जर आले तरच तुम्हाला ऑलिम्पिकमध्ये सहभाग मिळतो. तर तिने ते टायमिंग देखील अचीव्ह केलं होतं आणि त्या टायमिंग अचीव्ह केल्यामुळे तिचा सहभाग ऑलिम्पिकमध्ये झाला. ऑलिम्पिकमध्ये सहभाग मिळवणं सुद्धा फार सोपं नाहीये. तुम्ही पहिले जरी आले असाल भारतामध्ये परंतु तुमचा जर टायमिंग कमी असेल म्हणजे तुम्ही जर त्यांचं जे टायमिंग असेल समजा 2 तास 30 मिनिट असेल तुम्ही जर 2 तास 32 मिनिटं जरी धावले तर तुम्हाला क्वालिफाय होता येईल.
8: बरोबर.
9: तर कविता राऊतने ते क्वालिफिकेशन पार केलं आणि मग त्याच्यामुळे तिला ऑलिम्पिकमध्ये सहभाग मिळाला. परंतु ऑलिम्पिकच्या व्यतिरिक्त ज्या काही स्पर्धा असतात
8: हा एशियाड मध्ये पण कविता राऊत
9: एशियाड मध्ये तिला अनेक मेडल मिळवलेले आहेत किंवा वर्ल्ड ऑलिम्पिक होतात म्हणजे वेगवेगळ्या खेळाच्या स्पर्धा देखील होतात आंतरराष्ट्रीय स्पर्धा अथलेटिकची वेगळी होते व्हॉलीबॉलची वेगळी होते बॅडमिंटनची वेगळी होते टेबल टेनिसची वेगळी होते अशा स्पर्धेत देखील कविताला अनेक मेडल मिळालेले आहेत आणि याची दखल घेऊन कविताला भारत सरकारने अर्जुन पुरस्कार दिलेला आहे.
8: बरोबर.
9: म्हणजे जो खेळाडू चांगली कामगिरी करतो आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला जे पदक मिळतात पदक तर बरेच लोकांना मिळतात हजारो लोक खेळाडू असतात असे की त्यांना पदक मिळतं परंतु त्याच्यात देखील जे ज्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे अशा खेळाडूंची निवड अर्जुन पुरस्कारासाठी होते तर तसा अर्जुन पुरस्कार हा कविता राऊतला मिळालेला आहे त्याच्यामुळे ती देखील आपल्या नाशिकसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.
8: सर आपण बघितलं तर आता राष्ट्रकुल स्पर्धा संपलेल्या आहे त्याच्यात भारताचा क्रमांक आहे परंतु यापुढचं राष्ट्रकुल स्पर्धा कुठे आणि कधी आयोजित करण्यात येणार आहे तिथे.
9: या राष्ट्रकुल स्पर्धा जसं ऑलिम्पिक 4 वर्षांनी होतं तसं या देखील स्पर्धा दर 4 वर्षांनी होतात. तर या पुढच्या ऑलिम्पिक स्पर्धेचं यजमानपद हे भारताला मिळालेलं आहे. या पुढच्या ऑलिम्पिक स्पर्धेचं यजमानपद हे भारताला मिळालेलं आहे. 2030 साली या स्पर्धा होणार आहेत आणि या स्पर्धेचं यजमानपद भारताने अहमदाबाद इथे त्या स्पर्धांचं आयोजन करणार

0: देणार आहे. तर काल स्पर्धा समारोप झाला, तर या समारोप प्रसंगी तिथले जे आयोजक होते त्यांनी समारोपाचा जो कार्यक्रम आयोजित केला होता, तर त्या कार्यक्रमामध्ये तिथले जे स्कॉटलंडचे जे मुख्य होते त्यांचे, त्यांनी तो ध्वज जो असतो आपला राष्ट्रकुल स्पर्धेचा ध्वज असतो, तो ध्वज पुढच्या ज्या स्पर्धा होणार आहेत त्या स्पर्धांच्या यजमानांकडे तो सुपूर्द केला जातो. तर त्या ठिकाणी आपल्या या ज्या 2030 ला स्पर्धा होणार आहे अहमदाबादमध्ये, त्याचं यजमानपद भारताला मिळालेलं आहे. तर याच्यासाठी पीटी उषा ज्या काही भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या त्या अध्यक्ष आहेत आणि त्या सुद्धा अथलेटिक्सच्या आंतरराष्ट्रीय पदक विजेता खेळाडू आहेत, त्या तिथे हजर होत्या काल. आणि त्यांनी नीरज चोपडा तिथं होता, नीरज चोपडा तर खेळाडूच आहे आणि भालाफेकमध्ये भारताला रजत पदक मिळवून दिलेलं आहे आणि मागच्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी गोल्ड मेडल मिळवलेलं आहे, तर तो देखील तिथे उपस्थित होता आणि त्याच्याकडे ध्वज दिला. त्या नीरज चोपडाने तो पीटी उषा यांच्याकडे दिला आणि तो ध्वज आता भारतामध्ये येईल आणि भारतामध्ये त्याचं ज्यावेळेस ओपनिंग होईल त्यावेळेस तो ध्वज तिथं फडकवला जाईल. आणि त्याच्याच बरोबर भारताने जे यजमानपद भारताला मिळालं 2030 साली, तर तिथे एक छोटासा कार्यक्रम असतो, तर तिथं आपल्या भारताच्या हिंदीमध्ये सगळ्यांनी तिथं ते आपले जे देशभक्तीपर गीत असतील ते गीतांचं सादरीकरण काल तिथं झालेलं आहे. तर त्याच्यासाठी निश्चितच आपल्याला पुढील 2030 मध्ये आपल्याला आता चौथा क्रमांक आला तर त्या याच्यावरती कसं आपल्याला जाता येईल त्याचे निश्चितच भारत प्रयत्न करेल.
1: सर आपल्याला 2030 यजमानपद मिळालेच आहे, भारताला कितपत होऊ शकतो पदक मिळवून?
0: आपल्याला निश्चितच होऊ शकतो, कारण यजमानपद जरी आता मिळालेलं आहे तर याचं यजमानपद हे दिलं गेलं हे 8 वर्ष आधी दिलं जातं कुठल्याही स्पर्धेत, तर 8 वर्षापासून आपल्याला मिळालेलं आहे हे माहिती होतं, परंतु ऑफिशियली काल त्यांनी आपल्याला ध्वज आपल्याकडे सुपूर्द केलेला आहे. याची तयारी आपण जे साहित्य लागतं किंवा क्रीडांगण लागतात किंवा राहण्याची व्यवस्था असते किंवा सगळं नियोजन असतं त्या नियोजनाची तयारी ही आपल्याला ऑलरेडी आपल्या भारतामध्ये सुरू आहे आणि त्याच्यासाठी जी व्यवस्था भारत सरकारचं क्रीडा खातं आहे त्यांनी ती तयारी सुरू केलेली आहे आणि निश्चितच आपल्या या स्पर्धा तर होतीलच, परंतु या स्पर्धेकडून भारताच्या संघातील खेळाडू आणखी याच्यापेक्षा कशी चांगली कामगिरी करतील याच्यावर देखील भारताच्या जे व्यवस्था आहे आपली क्रीडा शासक त्याचा भर राहील. मला एक फक्त सांगायचं होतं सर.
1: हो बोला.
0: तर या ज्या स्पर्धा संपल्या आता लगेच सप्टेंबर महिन्यामध्ये एशियाड सुरू होते.
1: बर
0: 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर जपानमध्ये एशियाड होणार आहे. हे आपले जे खेळाडू आहेत हे सर्व तिथे जातीलच, परंतु तिथे याच्यापेक्षा जास्त क्रीडा प्रकार त्याच्यामध्ये समाविष्ट असतो.
1: बरोबर.
0: आणि तिथे जास्त आपली स्पर्धेला जसं आपण इथे चौथ्या क्रमांकावर आलो होतो तसं मागच्या ज्या स्पर्धा झाल्या त्या देखील स्पर्धेत देखील आपण चौथ्या क्रमांकावर होतो, परंतु तिथे आपल्याला चायना आपल्या समोर असतं. इथं चायना नव्हतं किंवा इथं जपान नव्हतं किंवा इथं कोरिया देखील नव्हतं, परंतु या कोरिया जपान आणि चायना याच्याशी आपल्याला एशियाडमध्ये याच्याशी संघर्ष करायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला निश्चितच या स्पर्धेकरता तयारी करायची आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की या स्पर्धेमध्ये मला एक सांगायचं आहे की अनेक म्हणजे या स्पर्धा ज्या आयोजित होतात राष्ट्रकुल या स्पर्धेचं यजमानपद ऑस्ट्रेलियाला दिलं होतं, परंतु त्यांनी ऐनवेळेला म्हणजे 1 वर्ष आधी सांगितलं की आम्हाला हे घेणं शक्य नाहीये, जो आर्थिक जो काही भार येणार आहे तो आम्हाला आमच्याकडे शक्य होणार नाही, म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की याच्यामध्ये काही खेळ कमी केले होते. त्याच्यामध्ये कुस्ती आहे, बॅडमिंटन आहे, हॉकी आहे, शूटिंग आहे आणि टेबल टेनिस आहे. तर आपल्याला कुस्तीमध्ये आपल्या भारताचा जो म्हणजे खेळाडूंचा जो परफॉर्मन्स आहे तो चांगला असतो. बॅडमिंटनमध्ये माहिती आहे का तुम्हाला PV सिंधू आहे किंवा लक्ष्य सेन आहे किंवा आपली डबल्सची जोडी आहे, जागतिक लेवलवर पहिल्या 4 मध्ये असतात. त्याचप्रमाणे हॉकीचा संघ देखील ऑलिम्पिकमध्ये आपल्याला ब्रॉन्झ मेडल मिळालेले दोन्ही ऑलिम्पिकमध्ये. हे नेमके आपल्याला या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये या खेळांना गमवावं लागलं. टेबल टेनिसचा देखील आपला संघ चांगला असतो, पण ह्या जर स्पर्धा पूर्ण खेळ त्याच्यात इन्क्लूड झाले असते तर आणखी आपला चौथा नंबर येतो, आणखी तो पुढे गेला असता असं मला वाटतं.
1: अशा स्पर्धांमध्ये माझ्या मते क्रिकेटला पण स्थान देण्यात आलंय.
0: क्रिकेटला स्थान मिळालेलं आहे. 2020 क्रिकेट आहे, तिथं महिला आणि पुरुष हे दोन्ही क्रिकेटचे संघ सहभागी

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात इंदिवर यांचं, नितीन मुकेश यांच्या आवाजात काला बाजार या चित्रपटामधलं. संगीतकार राजेश रोशन.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत घर संसार या चित्रपटामधलं गीत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. इंदिवर यांच्या गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं.
2: Oh!

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूयात वर्मा मलिक यांचं मुकेश यांच्या आवाजात. हे गीत आहे बेईमान या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.
4: बोलो बेईमान की,
5: जय
4: बेईमान की.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं खिलौना या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: आहे हो।
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अग मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अग अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
1: अरे वा, मग मी माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे, कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: सुंदर
1: कार्यक्रमात थेजीत ऐकणार आहोत मजरूह सुलतानपुरी यांचं जबरदस्त. या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी. हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: मला नेहमीच वाटतं आपला दागिना सगळ्यांपेक्षा हटके सुंदर अगदी आपल्या मनासारखा असावा. काय सांगताय, तुम्हालाही तसंच वाटतं?
1: म्हणूनच तर सुरू झालाय वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल. आपल्या आवडीचा दागिना घडवा तेही बजेट मध्ये आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
0: वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल 31 ऑगस्ट पर्यंत.
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात खामोश निगाहे या चित्रपटामधलं संगीतकार रवी यांची गीतरचना आशा भोसले यांच्या आवाजात.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत विजय बेनेडिक्स आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे अंजान ह्यांचं, गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं आणि चित्रपट लव लव लव.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणा तुमचा आवाज. मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते. चला जाऊया या कार्यक्रमात. आज आपण भेट देत आहोत दक्षिण कोरिया देशाच्या सोल या राजधानीला. मंडळी, तुम्हाला माहीत आहे का, पूर्व आशियाच्या कोरिया देशाचे दोन भाग आहेत, एक उत्तर कोरिया आणि दुसरा दक्षिण कोरिया. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल किंवा सोल ही आहे, जिथे आज आपण जाणार आहोत. गेल्या 600 वर्षापेक्षा जास्त वर्ष सोल ही दक्षिण कोरियाची राजधानी आहे, तर उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग आहे. आता कोरियाची वसाहत होती अनेक वर्ष, त्या वसाहतीचा काळ आपण थोडक्यात पाहूया. सुरुवात आहे 1897 ते 1910 पर्यंत. या काळामध्ये आधुनिकीकरणाचा थोडासा प्रयत्न झाला, पण तो सर्व काही वसाहतीद्वारे झालेला आहे. 1910 ते 1945 काय झालं, तर कोरियावर जपानी वसाहतवादी शासन झालं. म्हणजे गंमत बघा की जपानी राष्ट्रामध्ये दुसऱ्या देशाची वसाहतवाद होतीच, परंतु त्याच्या आधीही जपानही दुसऱ्या देशावर, म्हणजे कोरियासारख्या देशावर आपली वसाहत लादण्याचा प्रयत्न करत होता. आणि चक्क 1910 ते 1945 कोरियामध्ये जपानने आपल्या वसाहती स्थापित केल्या होत्या. आता 1945 दुसरे महायुद्ध झाले आणि त्याच्यानंतर कोरियाची मुक्तता झाली. पण त्यामध्ये झालं असं की कोरियन द्वीपकल्प जो राष्ट्र होते ते दोन भागात विभागले गेले. एक उत्तर भाग, ज्याच्यामध्ये सोव्हिएतने आपलं वर्चस्व स्थापलं, तर दक्षिण भागामध्ये अमेरिकन नियंत्रण क्षेत्रामध्ये वर्चस्व गाजवलं गेलं. आता 1948 दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांची डेमोक्रॅटिक पीपल म्हणून स्थापना झाली, म्हणजे ते स्वतंत्र झाले पण विभाजन झालं. आणि 1950 ते 1953 पुन्हा कोरियामध्ये एक युद्ध झालं, आणि हे युद्ध इतकं घनघोर झालं की या युद्धविरामात करार झाला, युद्ध संपले आणि कोरियाचे कायमचे विभाजन झाले. तर आता आपण पाहत आहोत तो उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया. आणि कोरियाचा इतिहास पाहताना एक गोष्ट लक्षात आली की हा इतिहास 5000 वर्षापेक्षा जास्त आहे. याविषयी मला कसं कळलं, तर आपण सोल येथील नॅशनल म्युझियमला जर भेट दिली तर तिथे पहिल्यांदाच आपल्याला कोरियाचा इतिहास अतिशय सुंदरपणे विस्तृतपणे समजतो. आपण म्हणतो भारताला 1000 वर्षांचा इतिहास आहे, पण कोरियासारख्या देशालाही इतक्या 1000 वर्षांचा इतिहास आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. कारण कोरियाच्या नॅशनल म्युझियममध्ये आपल्याला हा इतिहास पुराव्यासकट पाहायला मिळतो. इतरही बरीच नवीन माहिती मिळते. मुख्य माहिती म्हणजे माझ्या लक्षात राहिली ती, तिथले एक कबर पाहायला मिळाली आणि ती खरी होती, म्हणजे मृत व्यक्तीचा सांगाडा होता आणि लाकडी कॉफिन त्यांनी तसंच ठेवले, जे त्याच्यामध्ये काळात मिळालं पूर्वीच्या काळात ते त्यांनी तसंच थोडंसं चांगले अवस्था करून तिथे ठेवलेलं आहे. कॉफिन म्हणजे शवपेटी असते जी आपल्याला पाहायला मिळते. आणि यावरून कळतं की मरण पावल्यानंतर पुन्हा जन्म होतो हे तिथेही कोरियातही मानले जात असे. आणि त्या व्यक्तीला पुढील जन्म सुखाचा जावा म्हणून तर अन्न दौलत भांडी तसेच सोन्याची दागिनेही त्याच्यासोबत गाडलेले असत पुरावे म्हणून तेही सापडलेले आहेत आणि ते आपल्याला पाहायला मिळतात. आता मरणाऱ्या व्यक्तीच्या ऐपतीप्रमाणे किंवा त्याच्या मानाप्रमाणे ज्या ज्या वस्तू ठेवत त्या बदलत असत, कधी सोन्याच्या कधी चांदीच्या कधी साध्या वस्तू मातीची भांडी खेळणी दागिने हे ठेवले जात असे. आपण इजिप्तमधील ममीविषयी ऐकलेले आहे, पण कोरियामध्येही तसंच घडत होतं हे प्रत्यक्ष नॅशनल म्युझियममध्ये पाहायला मिळतं. जगप्रसिद्ध पिरामिड्स जे आपण उत्खनात जर कोणी गेलं असेल पिरामिड्स बघायला तर त्यांना ही माहिती लक्षात आली असेल. तसेच कोरियातील उत्खननात सुद्धा 2500 वर्षापूर्वी कोजो सेओन म्हणून राजा होता, त्या राजाची संपत्ती मिळाली. त्याच्या राजवटीनंतर गुगुरियो, बेकजे आणि सिल्ला या प्रसिद्ध राजवटी होऊन गेला. सिल्ला राजवट सोन्याच्या आणि चांदींच्या वस्तूंसाठी चक्क प्रसिद्ध होती आणि त्या वस्तू आपल्याला म्युझियममध्ये पाहायला मिळतात. तर त्यामध्ये काय असतं तर कर्णफुले, गळ्यातले हार सोन्याचे किंवा चांदीचे आणि डोक्यावर आणि अंगठ्यावर लावायची फुले सुद्धा सोन्याची असतात, ते पाहून थक्क व्हायला होते. त्याचवेळी मनात येते की इतकं जड त्या काळात स्त्रियांच्या कानात आणि गळ्यात त्यांना काय वाटत असेल, कान तर या वजनाने फाटत नसतील आणि बिचारा हे कसं सहन करत असतील. तर हे माझ्या मनात आलं, पण स्त्रियांची दागिन्यांची आवड अतिशय जुनी आहे हे म्युझियमचे पुरावे पाहून आपल्याला मनोमन पटते. 1910 मंडळी कोरियावर अनेक राजवटींनी काम केले हा इतिहास इथेही पाहायला मिळतो. परंतु जपानी राजवट मात्र आधी सांगितल्याप्रमाणे 1910 ते 1945 इतके दिवस वर्ष सत्ता गाजवत राहिली. कोरियातील महायुद्ध मात्र 1950 ते 1963 या काळात होऊन संपले आणि इथे प्रचंड मानहानी आणि वित्तहानी आणि माणसांची हानीही झाली, ते मात्र कोणीही थांबू शकले नाही. तर याबाबत आपण एक जाता जाता म्हणू शकतो की उगवणारा सूर्य जसा रोज मावळतो तसेच सत्तेवर असणारी आजची राजवट ही सुद्धा कधी ना कधी मावळत्या सूर्यासारखी आपल्याला सोडून जाणार आहे, मावळणार आहे. तर आजच्या या भागात आपला निरोप घ्यायची वेळ झाली आहे. आता भेटूया पुढील भागात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा.
1: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
1: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

मनाचे अनोखे गहिरे रंग वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका माझी कविता. नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

की आहट और न जाने की टोह मिलती है।

नाशिक मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253 2 39 21 21.

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय। जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे। गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत, तुम्ही बसवून घ्या। भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते। 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय।
6: PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर।
7: हर घर सूर्यघर।
8: नमस्कार, मी अनघा। वर्षा गीते या माझ्या कार्यक्रमाच्या 3 भागात आपलं मनापासून स्वागत। वर्षा ऋतूमध्ये गायल्या जाणाऱ्या वर्षा ऋतूवर आधारित अशा गाण्यांच्या कार्यक्रमात आजचं आपलं गाणं आहे झिम झिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात प्रिया विण उदास वाटे रात। गीत लिहिले आहे मधुकर जोशी, संगीत दिले आहे प्रसिद्ध संगीतकार दशरथ पुजारी यांनी, तर स्वर आहे प्रसिद्ध आणि गोड आवाजाच्या गायिका सुमन कल्याणपूर यांचा। भावगीत या गीत प्रकारात हे गाणे मोडते। हे गाणे राग सारंग अर्थात वृंदावनी सारंग आणि राग सरस्वती या 2 रागांवर आधारित आहे असे जाणकार सांगतात। झिम झिम झरती श्रावणधारा हे गाणे ज्या 2 रागांवर आधारित आहे, म्हणजेच राग वृंदावनी सारंग आणि राग सरस्वती, त्यातील पहिला राग म्हणजेच राग वृंदावनी सारंग बघूयात। राग वृंदावनी सारंग याचा थाट आहे काफी, वादी आहे ऋषभ म्हणजेच रे, तर संवादी आहे पंचम म्हणजेच प। रागाची जाती ओडव ओडव आहे। रागाचा गान समय आहे दिवसाचा तृतीय प्रहर। याच प्रहरामध्ये म्हणजेच दिवसाच्या तृतीय प्रहरामध्ये काफी थाटातीलच इतर 2 रागही गायले जातात, जे आहे राग पटदीप आणि राग भीमपलास। वृंदावनी सारंग रागात न्यास स्वर आहेत सा रे आणि प। या रागात 2 निषादांचा वापर केला जातो, ज्यातील शुद्ध निषाद हा आरोहात आणि कोमल निषाद हा अवरोहात घेतला जातो। आरोह अवरोह म्हणताना किंवा मुक्त स्वर म्हणताना या रागात ऋषभासाठी म पासून मींड घेऊन मग ऋषभ घेतला जातो, तसेच अवरोहामध्ये कोमल निषादासाठी प पासून मींड घेऊन मग कोमल निषाद म्हटला जातो। बघूया रागाचे आरोह अवरोह।

बघा, ऋषभ घेताना आरोहामध्ये म पासून मींड घेतली आहे, तसेच अवरोहातही म पासून रे पर्यंत जरी आपण येत असलो तरी मींड घेऊनच आपण पुन्हा ऋषभावर येतो. तसेच अवरोहातील कोमल निषाद घेताना प पासून मींड घेऊन आपण तो निषाद म्हणतो. पुन्हा बघूया कसे.

असा हा अतिशय सुंदर कानाला गोड वाटणारा वृंदावनी सारंग. पुढे बघूयात राग सरस्वती. राग सरस्वतीची माहिती बघूयात. राग सरस्वती हा कल्याण थाटातील राग आहे, त्यामुळे काही जाणकार याला सरस्वती कल्याण असेही म्हणतात. कल्याण थाटाप्रमाणे तीव्र मध्यम यात वापरला जातो. कल्याण थाटाच्या सर्व विशेषता या रागात दाखवल्या जातात. तसेच या रागात कोमल निषाद आहे आणि इतर सर्व स्वर शुद्ध आहेत. रागाचा वादी पंचम आणि संवादी ऋषभ आहे. रागाचा गानसमय हा रात्रीचा द्वितीय प्रहर आहे, परंतु काही थोर लोक रात्रीच्या प्रथम प्रहरात देखील हा राग गातात. रागाची जाती शाडव शाडव आहे आणि या रागाचे न्यास स्वर पंचम आणि ऋषभ म्हणजेच वादी संवादी हे आहेतच, परंतु तीव्र मध्यम आणि सा यावरही याचा न्यास केला जातो. रागाचे आरोह अवरोह बघूयात.

आहे राग सरस्वती। झिम झिम झरती श्रावण धारा हे मराठी भावगीत हे राग वृंदावनी सारंग आणि राग सरस्वती यावर कसे आधारित आहे ते आता आपण बघूयात। राग वृंदावनी सारंग आणि राग सरस्वती यामध्ये रे आणि प ही दोन स्वर वादी आणि संवादी म्हणून उलट सुलट क्रमाने वापरले जातात। तसेच कोमल निषादाचा वापरही दोन्ही रागांमध्ये कॉमन आहे आणि राग सरस्वतीमध्ये तीव्र मध्यमाचा वापर केला जातो आणि या तीनही स्वरांचा वापर या गाण्यात मुक्त हस्ताने केलेला आढळतो।

या संपूर्ण ओळीमध्ये ऋषभ, पंचम तसेच तीव्र मध्यम, कोमल निषाद आणि मंद्र सप्तकातील देखील कोमल निषाद यांचा वापर आढळतो आणि संपूर्ण गाण्यात या स्वरांचा व्यवस्थित प्रमाणात वापर आढळतो. त्यावरून हे गाणे राग वृंदावनी सारंग आणि राग सरस्वती या दोन रागांवर आधारित आहे असे समजते. तर ऐकूया खास वर्षा ऋतूसाठी मराठी भावगीत झिमझिम झरती श्रावण धारा धरती च्या कलशात. मूळ गायिका आहेत सुमन कल्याणपूर आणि आज सादर करीत आहेत सौ अनघा निमगावकर.

फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना। रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा। रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर। विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद।

चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा सादरकर्त्या प्रांजली आफळे दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे राम लक्ष्मण यांच्या संगीताने सजलेलं 100 डेज या चित्रपटामधलं देव कोहली यांचं गीत. आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 20888.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत शब्बीर कुमार, एस जानकी, शेरॉन प्रभाकर, अमिताभ बच्चन आणि संगीतकार अन्नू मलिक यांनी गायलेलं गीत. Thank you.

0: हे गीत आपण ऐकलत मर्द या चित्रपटामधलं. गीताला संगीत होत अनु मलिक यांचं.
1: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
2: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
2: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
1: ते कसं काय?
2: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
1: हो लगेचच कॉल करतो.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत घराना या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत सुरेश वाडकर आणि मोहम्मद असीस यांच्या आवाजात.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. एक रविवार, नेहमीसारखाच रमाकांत काकांनी सकाळी आपल्या तिघाही मुलांना फोन केला. मोठा मुलगा पुण्यात, धाकटा बेंगळुरूमध्ये आणि मुलगी नागपुरात. नेहमीचीच चौकशी, कसा आहेस, औषधं वेळेवर घेतोस ना, मुलं कशी आहेत. फोन ठेवताना त्यांनी मोठ्या मुलाला सहजच म्हटलं, पुढच्या आठवड्यात नक्की आहे, एक महत्त्वाचं काम करायचं आहे. मुलगा हसत म्हणाला, हो बाबा, येतो येतो, नक्की येतो. पण तो पुढचा रविवार कधीच उगवला नाही. 2 दिवसांनी रमाकांत काकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणात सगळं संपलं. विधी संपले, घर पुन्हा शांत झालं. एका संध्याकाळी तिघही भावंड बाबांच्या खोलीत बसली होती. मोठा मुलगा म्हणाला, बाबा म्हणाले होते एक महत्वाचं काम आहे. धाकटा म्हणाला, मलाही तेच म्हणत होते. मुलगी हळूच म्हणाली, माझ्याशीही बोलले होते बरं का, पण काय काम होतं हे सांगितलंच नाही त्यांनी. क्षणभर तिघेही शांत झाले. भिंतीवर बाबांचा हसरा फोटो होता. जणू ते अजूनही काही सांगण्याचा प्रयत्न करताय. काही दिवसांनी कागदपत्र आवरताना एक फाईल सापडली. त्यात घराचे कागद होते, शेतीचे सातबारे होते, बँकेच्या पावत्या होत्या, गुंतवणुकीची कागदपत्र होती, पण मृत्यूपत्र नव्हतं. मोठ्या मुलाने फाईल अलगद बंद केली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो फोटो समोर उभा राहून हळूच म्हणाला, बाबा, बहुतेक हेच ते महत्वाचं काम असावं. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

एस पी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत आहे एक दुजे के लिए या चित्रपटामधलं.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेत.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21. घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96-0417-98-61, गणेश सोमवंशी 83-800-16508 किंवा 91-300-20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.
1: अरे ओ छोरी,
2: क्या
1: मिलने आती है चोरी चोरी और सारे गांव के सामने करती है सीना जोरी.
2: ये आंखें किसको दिखाता है रे तू?
1: आंखें, अरे आंख लड़ी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

की फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: भेटना यांचा चिंते पासून मुक्ती मिळवा.
1: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
2: मी काका सुमूर्ती शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असत, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
3: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
4: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
5: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा.

ललित नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातून दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात। विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट।

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। मंडळी, आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही उर्वरित आणि उद्या सकाळच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। सायंकाळचे 7 वाजले आहेत, रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात शुभंकर होती। 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी। रात्री 8 आपण ऐकू शकणार आहात ओठावरली गाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते विकास भावे। रात्री 9 प्रसारित होईल गुंजन मनातले याचं पुनःप्रसारण, सादरकर्त्या ज्योती चौधरी। रात्री 10 हिंदोळा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत, सादरकर्त्या हेमांगी देशपांडे। रात्री 10:30 स्वरसंजीवनी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत, सादरकर्ते आहेत सुहास जोशी। रात्री 11 चिरंतन गाणी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत, सादरकर्ते श्रीकृष्ण कुलकर्णी। सकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा। सकाळी 6:05 प्रसारित होईल गोंदवलेकर महाराज यांचे विचार हा कार्यक्रम, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख। सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा। 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे। सकाळी 6:35 प्रसारित होईल कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश आयाचित। त्यानंतर आपण आमच्या उर्वरित कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकता। तर रूपरेषा आपण ऐकलीत रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरून।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा. श्रोतेहो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत. मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो. सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का. श्रोतेहो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे. श्रोतेहो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 129.

0: श्रोते हो, या श्लोकात संत संगती, सज्जन संगती, संतांचे सान्निध्य, संत कृपा झाली की मनुष्याचे जीवन कसे बदलू शकते हे आपल्याला समर्थ सांगत आहेत. गती कारणे या शब्दाचा अर्थ पारमार्थिक गती असा घ्यावा बरं का. मुळात जीव हा आत्मस्वरूपच आहे, पण अविद्या आणि अज्ञानामुळे हा जीव देहालाच स्वतःचे स्वरूप समजतो. त्यामुळे या जीवाला अशांती, अतृप्ती, दुःख, भय अशा उपाधी मागे लागतात. त्या अनुषंगाने गती म्हणजे अशांतीकडून शांतीकडे, अतृप्तीकडून तृप्तीकडे आणि दुःख भयाकडून सुखस्वरूपाकडे, आत्मस्वरूपाकडे नेणारा प्रवास म्हणजे गती आहे. सज्जन म्हणजे संत होय. हे संतजन जीवाला जीवदशेकडून आत्मस्वरूप दशेकडे गती देणारे असतात. संत सत्पुरुषांच्या सहवासात बुद्धी पालटते, सात्विक भाव वाढीस लागतात. सद्बुद्धी होणे ही संतांचीच कृपा असते. एखाद्याला आपण मदत करतो, एखाद्याच्या बद्दल आपल्याला दया येते, करुणा येते आणि आपण त्याला सहकार्य करायला लागतो, त्याची काळजी घ्यायला लागतो, यालाच म्हणतात सात्विक भाव वाढीस लागणे. असे हे सात्विक भाव आपण संतांच्या सहवासात राहिल्याने वाढतात. संतांच्या सहवासात भरकटणारे आणि संसारात गुरफटणारे मन परमेश्वराकडे स्थिर होते. श्रोते हो, पंढरीला वारीला जाणारे अनेक शेतकरी आपल्या शेतीचा, आपल्या संसाराचा पूर्णपणे विसर करतात आणि परमेश्वर भक्तीकडे विलीन होतात. दुर्जन म्हणजे जे कोणी कायद्याचे पालन करीत नाहीत, दुसऱ्याचे वाईट चिंतन करतात असे जन. पण ज्यांना परमार्थाविषयी गोडी नाही अशा लोकांची संगतही खऱ्या साधकांना दुर्जन संगती असते. काही लोक हे दुसऱ्यांचे वाईट चिंतनही करत नाहीत, परंतु हे लोक परमेश्वराविषयी गोडीही ठेवत नाहीत. खऱ्या साधकाला अशा लोकांचा सहवासही त्रासदायकच आहे असे समर्थ सांगतात. त्यांच्या संगतीत आत्मस्वरूपाकडे जाण्यासाठी त्यांना गती मिळत नाही. अशा लोकांच्या सान्निध्यात राहून मन इंद्रियांच्या आहारी जाऊन साधकाची अधोगती होऊ शकते, अधपतन होऊ शकते असे समर्थ सांगतात. पण या उलट संतजनांच्या सान्निध्यात दुर्जनांची दुर्गती सुमतीमध्ये पालटू शकते बर का. ज्या बुद्धीवर भगवंताचे नियंत्रण असते ती म्हणजे सुमती. अशी बुद्धी संतांच्या उपदेशानुसार जीवनाची दिशा ठरवते. श्रोते हो, या श्लोकात समर्थ पारमार्थिक प्रगतीबद्दल बोलत आहेत. ही प्रगती साधण्यासाठी कोणाची संगती ठेवावी हे सांगत असताना कोणाची संगती ठेवू नये हे सुद्धा समर्थ ठळकपणे सांगतात. साधन मार्गात येणारा खूप मोठा अडथळा म्हणजे कामविकार होय. विश्वामित्रांसारखा महात्मा देखील यातून सुटला नाही. कामविकाराच्या अभिलाषेपोटी रावण, कर्ण, दुर्योधन यांचा सत्यानाशच झाला. श्रोते हो, लष्करातील अनेक अधिकारीही कामविकाराच्या आहारी जाऊन गोपनीय माहिती शत्रू राष्ट्राला पुरवत होते अशा बातम्याही आपण पूर्वी ऐकल्या असतील. म्हणून समर्थ म्हणतात रतीच्या पतीला, कामदेवाला नष्ट असे संबोधन देतात. श्रोते हो, एक वेळ साधना थोडी झाली, पारमार्थिक प्रगती धीम्या गतीने झाली तरी चालते, पण कामविकाराच्या आहारी जर आपण गेलो तर मात्र आपले अधपतन होते. हे टाळण्यास समर्थ आग्रहाने सांगत आहेत. हे कसे टाळावे याचा उपायही समर्थ चौथ्या चरणात सांगतात. मनातीत होऊन राहे हा तो उपाय आहे. मनातीत म्हणजे मनाचा वापर थांबवणे, मनाचे हवे नको पण संपवून टाकणे. मनात सतत विचार येतात, ते विचार थांबवावे. यासाठी नामस्मरण करणे हा रामबाण उपाय आहे. काम करीत असताना भगवत नाम घेतल्याने नको ते आणि भरकटणारे विचार बंद होतात. कर्म करीत असताना त्या कर्मापुरता मनात विचार ठेवावा, पण त्याचे परिणाम काय होतील, त्या कर्माची कारण मीमांसा काय आहे त्याच्याबद्दलची काळजी मात्र करत बसू नये. मनातील संकल्प विकल्प बंद करून एक नामस्मरण तेवढे घेत राहावे. सांसारिक कर्मेही अलिप्त राहून करावीत. ज्याप्रमाणे आपण चष्म्याचा वापर करतो, चष्म्याचा वापर आपण वाचनापुरता करतो, गाडीचा वापर आपण फक्त बाहेर जाऊन एखादे काम करण्यापुरता करतो, तितकाच वापर आपण मनाचा केला पाहिजे. या स्थितीला समर्थ मनातीत म्हणतात. श्रोते हो, ही मनातीत अवस्था इतकी सोपी नाही, पण याचा अभ्यास जर आपण केला तर मात्र मनावर आपण हळूहळू नियंत्रण मिळवू शकतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणून अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळे. श्रोते हो, हा अभ्यास सतत करत राहावा, तरच मनाच्या श्लोकांद्वारे केलेला उपदेश सफल झाला आहे असे म्हणता येईल. जय जय रघुवीर समर्थ.
1: याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे?
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253 2 39 21 21.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: काही दागिने फक्त दागिने नसतात, ती असते एक सुंदर आठवण आणि आपली खास ओळख.
1: म्हणूनच वडनेरे सराफ घेऊन आले आहेत ऑर्डर फेस्टिवल. आपल्या मनासारखा दागिना घडवून घ्या आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
0: पिढ्याने पिढ्या उत्तम कारागिरीचा वारसा आणि विश्वास जपणारे
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज. This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
3: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दिलीप कसगावकर पुण्याहून बोलतोय आजच्या आपल्या सुंदर कथा कार्यक्रमात. आज ऐकूया एक छानशी कथा, मी हरलो. सदानंद नेहमीप्रमाणे सकाळी बागेत फेरफटका मारून घरी परतले. आज त्यांच्या चेहऱ्यावरची उदासी सावित्रीबाईंच्या नजरेतून काही सुटली नाही. सदा, काय झालं, इतका उदास का आहेस, त्यांनी विचारलं. सावित्री, अगं माझा जिवलग मित्र 2 दिवस भेटला नाही, त्याचा फोनही बंद आहे. सावित्रीबाई काही बोलणार तोच दारावरची बेल वाजली. त्यांनी दार उघडलं तर समोर सदाचा तोच जिवलग मित्र उभा होता. मित्रा, अरे 2 दिवस भेटलाच नाही, तुझा फोनही बंद आहे, कुठे गायब होतास, सदानंदांनी काळजीने विचारलं. अरे रीना आली आहे, तिच्या बरोबर वेळ कसा गेला कळलंच नाही, रीना म्हणाली. बाबा, मला सदानंद काका आणि सावित्री काकूंना भेटायचं आहे. फोन बंद पडला म्हणून स्वतःच विचारायला आलो, केव्हा पाठवू तिला. अरे पाठव ना, अगदी लगेच आली तरी चालेल, आम्हालाही तिला भेटायला आवडेल. दुपारच्या सुमारास रीना आली. ती हातात सफरचंदांनी भरलेली पिशवी आणि चेहऱ्यावर ओसंडून वाहणारं हास्य घेऊन. काका काकू, आधी हे खा, तिने आग्रहाने दोघांनाही सफरचंद खायला लावले. रीनाच्या येण्याने घरात चैतन्य पसरले. मी चहा करते, सावित्रीबाई म्हणाल्या. काकू तुम्ही बसा ना, मी करते चहा. फक्त चहा पावडर, साखर, वेलची आणि दूध कुठे आहे ते सांगा. थोड्याच वेळात घरभर वेलचीच्या चहाचा सुगंध दरवळला. रीना वाफाळलेल्या चहाची कप घेऊन बाहेर आली. वा, सदानंद पहिला घोट घेत म्हणाले, हा चहा तर अगदी मनात भरला. रीना हसली. तेवढ्यात तिचं लक्ष अंगणातल्या मोगऱ्याकडे गेलं. काकू किती सुंदर फुलं आहेत. तिने उंजळीभर फुलं तोडली, छानसा गजरा केला आणि म्हणाली, काका हा गजरा काकूंच्या केसात माळा ना. सदानंदांनी लाजत लाजत गजरा सावित्रीबाईंच्या केसात माळाला. सावित्रीबाई लाजल्या आणि अनेक वर्षांनी त्यांच्या चेहऱ्यावर नववधूसारखं हसू उमटलं. रीना निघताना म्हणाली, मी महिन्यातले 2 दिवस फक्त आईबाबांसाठी राखून ठेवते. कितीही काम असलं तरी तो वेळ त्यांचाच असतो. आज तुमच्याकडे येऊन खूप बरं वाटलं. आता यापुढे मी दरवेळी येत जाईन, मधून मधून फोनही करत जाईन. रीना गेल्यावर बराच वेळ घरात तिच्या गोड हसण्याच्या आवाजाचा भास होत होता. सावित्रीबाई म्हणाल्या, पोरगी किती मनमिळव आहे नाही. सदानंद खिडकीतून बाहेर बघत रीनाला बाय करत होते. सावित्री, आपल्या मित्राचं खरंच किती भाग्य आहे, असे म्हणताना सदानंद क्षणात भूतकाळ ठरवले. सदानंद आणि त्यांचा मित्र दोघांच्या संसारात एकाच दिवशी नवीन पाहुणे आले होते, एकाच दवाखान्यात, जवळजवळ एकाच वेळी. मित्राला रीना हे कन्यारत्न प्राप्त झाले तर सदानंदांना राज हे पुत्ररत्न प्राप्त झाले. मुलगा झाला म्हणून सदानंद आनंदाने भारावून गेले, कारण त्याआधी मुलगी नको म्हणून त्यांनी सावित्रीबाईंच्या मनाविरुद्ध जाऊन गर्भपात करवला होता. मुलगा झाल्याचा आनंद होताच, पण गर्भपाताच्या त्या आठवणीने आजही सावित्रीबाईंचं मन कळवळत होत. राज आणि रीना एकाच शाळेत शिकले. राज अभ्यासात हुशार, IIT गेला, इंजिनियर झाला. रीना मात्र अभ्यासात जेमतेम, कशीबशी प्रायव्हेट कॉलेजमधून इंटेरियर डिझायनर झाली. राजने स्वजातीतल्या सुंदर हुशार नेहाशी लग्न केलं. रीनाचे कॉलेजमधल्या पंजाबी प्राध्यापकावर प्रेम होतं आणि शेवटी प्रेमाचं रूपांतर लग्नात झालं. सदानंदांच्या मनात नेहमी एक समाधान असायचं, आपला मुलगा रीनापेक्षा सर्वच बाबतीत पुढे आहे. त्यांना वाटायचं त्यांनी आयुष्याची शर्यत जिंकली आहे. राज आणि नेहा बेंगळुरूमध्ये मोठा व्यवसाय करून भरपूर पैसा कमवत होते. आईबाबांना काही कमी पडू देत नव्हते, पण आईबाबांना वेळ देण्यात मात्र कंजूशी करत होते. सुरुवातीला सदानंद आणि सावित्रीबाई बेंगळुरूला जात असत, पण मुलगा आणि सून दोघेही सतत कामात व्यस्त असायचे. आई, आज मीटिंग आहे. बाबा, उद्या क्लायंट येणार आहेत. ह्या सबबी नित्याच्या होत्या. हळूहळू त्यांचं बेंगळुरूला जाणं कमी झालं आणि नंतर पूर्णपणे बंद झालं. राज 2-3 दिवस पुण्याला येणार आहे. सावित्रीबाई कित्येकदा कळवळून म्हणायच्या, आई वेळ नाही ग. राजचं हे ठरलेलं उत्तर असायचं. दर रविवारी होणारा व्हिडिओ कॉल आधी अर्धा तास चालायचा, मग 20 मिनिटं, मग 10, आणि आता फक्त 3-4 मिनिटांचा औपचारिक कॉल. तोही व्हिडिओ नाही तर ऑडिओ. पैसे मात्र वेळेवर यायचे न मागता. एकदा सावित्रीबाईंनी फोन करून विचारलं, राज 2 दिवस ये ना, किती दिवस झाले रे भेटला नाहीस. आईला राजची खूप आठवण आली म्हणून तिने त्याला फोन केला. राज चिडून म्हणाला, आई असं न विचारता फोन करू नकोस ना, पैसे हवेत तर सांग, पण पुण्याला बोलवू नकोस. मला अजिबात वेळ नाही अगं, हे पैसे कमवण्याचे दिवस आहेत, असे म्हणत राजने फोन पक्कट केला. त्या दिवशी सावित्रीबाई बराच वेळ कानालाच फोन लावून विचार करत बसून राहिल्या होत्या. सदा कुठे हरवलास? सावित्रीबाईंच्या आवाजाने सदानंद भानावर आले. क्षणभर शांत राहून सदानंद म्हणाले, सावित्री आयुष्यभर मला वाटत होतं की मी जिंकलोय. मित्रापेक्षा मोठं घर, हुशार मुलगा, भरपूर पैसा, प्रतिष्ठा, सगळं काही मिळवलं आपण. पण आज रीनाला पाहिलं आणि अचानक जाणवलं, माझा मित्र नाही, मीच हरलो. आपल्या मुलाने भरपूर पैसा कमावला, पण पैसे कमावण्याच्या नादात नात्यातील नाद कधी हरवला हे त्याला कळलंच नाही. आपल्या पायापाशी न मागता त्याने पैसे ओतले, पण याचनात करूनही वेळ मात्र दिला नाही. दुर्दैवाने पैशाच्या महापुरात प्रेमाचा आणि आपुलकीचा झरा नकळत अटक गेला. आपली ती मुलगी या जगात आली असती तर आज आपलं आयुष्य कदाचित वेगळं असतं. आपल्या आयुष्याला प्रेमाचा हात लाभला असता. मी एकच पण खूप मोठी चूक केली आणि मी हरलो सावित्री. सदानंदांना गहीवरून आलं आणि ते बोलायचे थांबले. सदा, मी तुला राजसाठी रीनाबद्दल विचारलं होतं, पण आपल्या जातीतील नाही म्हणून तू नकार दिलास रे. सावित्रीबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. मोगऱ्याचा घरभर दळवळणारा सुगंध सदानंदांच्या मनातील मी हरलो ही भावना अधिक तीव्र करत होता. शेवटी काय, यश अपयशाच्या गर्तेत भावना हरवून बसलेली माणसं आपण. आपल्याच नादात आयुष्य जगताना नाती कधी हातातून निसटून जातात हेही आपल्याला कळत नाही. जिंकूनही हरल्याची जाणीव होते ती मात्र जरा उशिराच. दरवाजे बंद झाल्यावर आणि वेळ निघून गेल्यावर.
4: श्रोते हो, हा होता आपला आजचा सुंदर कथा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात पुढील मंगळवारी रात्री 8 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आपकी फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.
5: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत फारुख कैसर यांचं ऐतबार. या चित्रपटामधलं गीत आशा भोसले यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: लता मंगेशकर आणि येसुदास यांच्या आवाजामध्ये बावरी या चित्रपटामधलं माया गोविंद यांचं गीत आता ऐकणार आहोत. गीताला संगीत दिलं आहे खय्याम यांनी.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
0: अदाडी ह्या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकूयात. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: नमस्कार. आपण ऐकत आहात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी आहे विवेकराज ठाकूर. आयुष्यभर आपण संपत्ती निर्माण करतो, पण त्या संपत्तीचं योग्य नियोजन आणि पुढच्या पिढीकडे सुरळीत हस्तांतरण याचा विचार अनेकदा करत नाही. अनेक कुटुंबांमध्ये वाद हे संपत्तीमुळे होत नाहीत, तर योग्य नियोजनाच्या अभावामुळे होतात. आणि म्हणूनच आज आपण बोलणार आहोत एक अत्यंत महत्त्वाच्या पण अनेकदा दुर्लक्षित विषयावर, विल आणि सक्सेशन प्लॅनिंग. आजच्या भागामध्ये आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे सर, जे विल ड्राफ्टिंग, इस्टेट प्लॅनिंग आणि सक्सेशन प्लॅनिंग या विषयांमध्ये विशेष प्रावीण्य असलेले कायदेतज्ञ आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडिओ रेकॉर्डेड विल आणि विल स्टुडिओ सारखी अभिनव संकल्पना त्यांनी विकसित केली आहे. तसेच नुकतंच त्यांनी 3 पिढ्यांसाठी एकत्रित सक्सेशन प्लॅनिंग करण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं आहे. सर, न्याय संवादमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: सर, सक्सेशन प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय आणि ते फक्त श्रीमंत लोकांसाठी आहे का की प्रत्येक कुटुंबासाठी? कोणत्या टप्प्यावर व्यक्तीने याचा विचार सुरू करायला हवा असं तुम्हाला वाटतं?
1: असं आहे की सक्सेशन प्लॅनिंग म्हणजे आपल्यानंतर आता प्रत्येक माणूस मरते आहे, म्हणजे अमर कोणीच नाहीये. आपल्यानंतर आपल्या इस्टेटीचं काय होईल, आपल्या इच्छेप्रमाणे ती वाटणं, याला इस्टेट प्लॅनिंग म्हणतात. भारतात 3-4% लोक विल बनवून ठेवतात. सगळ्यात जास्त आकडा अमेरिकेचा आहे, 40%. तरी तो 40%च्या वरती नाहीये. आजही अनेक सुशिक्षित लोक, म्हणजे अगदी वकील, डॉक्टर्स, सी ए, ते सुद्धा इस्टेट प्लॅनिंग करून ठेवत नाही. गमतीचा भाग बघा, रस्त्यात 1 रुपयाचं नाणं पडलं तर ट्रॅफिक मध्ये जीव धोक्यात घालून लोक ते उचलतात आणि लाखो करोडो रुपयाची इस्टेट आहे त्याच्या बाबतीत ते बेफिकीर राहतात. हे खरोखर खूप मोठं आश्चर्य आहे. आता इस्टेट प्लॅनिंग कोणत्या स्टेजला करायला पाहिजे? द मोमेंट यू क्रिएट द इस्टेट. आज मी काहीतरी प्रॉपर्टी घेतली, उद्या मी असेन का नाही सांगता येणार नाही. त्याच्यामुळे आजच त्याचं प्लॅनिंग करणं की माझ्यानंतर ही कोणाला जाईल हे गरजेचं आहे. आणि जसं सांगितलं की श्रीमंत लोकांनीच करायला पाहिजे का, तर आता काय झालंय, अगदी नाशिक सारख्या ठिकाणी सुद्धा कोणत्याही फ्लॅटची किंमत ही 50-60 लाख रुपयापेक्षा जास्त आहे. रिसेल फ्लॅटची किंमत पण, सोन्याच्या किमती पण आता 1.5-2 लाख रुपये. थोडक्यात नॉर्मल माणूस पण आज करोडपती झालाय. मग अशा वेळी त्या माणसानी त्याच्या नंतर त्याच्या इस्टेटचं, त्याच्या मिळकतीचं काय होईल याचं योग्य नियोजन करायला पाहिजे. जे केलं नाही तर मग कायदा ठरवेल की ते कसं वाटलं.
0: सर, आपल्या समाजात विल करण्याबद्दल अजूनही संकोच का दिसतो? आणि असं एकंदरीत तुम्हाला वाटतं की माझ्या मुलांमध्ये वाद होणार नाही हा समज वास्तवात किती खरा ठरतो?
1: एक महाभारतातली एक सुंदर गोष्ट आहे. यक्ष धर्मराज प्रश्नावलीमध्ये यक्षांनी धर्मराजाला विचारलेला प्रश्न आहे की जगात सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं. धर्मराजाने त्याला दिलेलं उत्तर आहे की अनेक लोक मरत असताना रोज आपण बघतो, पण मी पण मरणार आहे हे माणसाच्या कधी डोक्यातच येत नाही. पहिला गोष्ट, आपण अमर आहोत म्हणजे आपण कधीच मरणार नाही, हा एक विल न करण्याच्या मागचं हे एक रिझन आहे. काही लोकांना असं वाटतं की मृत्यूबद्दल बोलणं हे अपशकून आहे, मृत्यूपत्राबद्दल ते बोलू नका, अशुभ गोष्टी आहेत. पण मुळात जगात जर कोणतीही निश्चित गोष्ट असेल तर ती फक्त आणि फक्त मृत्यू आहे. बाकी आपण यशस्वी होऊ नाही होऊ किंवा काय होईल भविष्यात हे सांगता येत नाही, पण मृत्यू हा प्रत्येकाला येणार हे अगदी निश्चित आहे. मग त्यामुळे सर्वात निश्चित असलेल्या गोष्टीसाठीच लोक प्लॅनिंग करत नाहीत. आणि तिसरं की बऱ्याचदा असं वाटतं लोकांना, आता काय घाई आहे, आता मी काही आजारी नाही, काही नाही, बघू, आज बघू, उद्या बघू, असं करत ते राहून जातं. आणि बाकी कुठेही काही होत असेल, आमच्या कुटुंबात तरी असं होणार नाही, माझा मुलगा मुलगी खूप समजूतदार आहेत, असं दरवेळी होतच असं नाही. कारण तो माणूस असताना फॅमिलीचं स्ट्रक्चर वेगळं असतं, तो माणूस गेल्यानंतरची परिस्थिती खूप वेगळी होऊन जाते. ह्या गैरसमजातून पण अनेकदा विल केलं जात नाही, किंवा आमच्याकडे इतकं काही नाही हो की ज्याचं ज्याच्याबद्दल मृत्यूपत्र करून ठेवायला पाहिजे, हाही एक समज त्याच्यासाठी
0: कारणीभूत आहे. माझा पुढचा प्रश्न होता की, आणि मला हा प्रश्न जेव्हा मी काढत होतो किंवा मला आलं, तर मला एक गोष्ट आठवते, ती म्हणजे अंबानी फॅमिलीमधलं जे झालं होतं की विल नसल्यामुळे मृत्यूनंतर कायदेशीरदृष्ट्या काय प्रक्रिया सुरू होते आणि कशा पद्धतीने ते
1: थोडस त्या पर्टिक्युलर फॅमिली बद्दल असं झालं होतं की स्वर्गीय धीरूभाईंनी त्यांचं मृत्यूपत्र बनवलं नव्हतं. ते बनवलं नसल्यामुळे मग त्या कुटुंबात खूपच मोठे वाद निर्माण झाले आणि ते वाद म्हणजे त्यावेळेच्या काही वर्ष त्याच्यातलं कोर्ट लिटिगेशन ही चालली. मग ते सेटल करण्यासाठी त्यावेळेचे पंतप्रधान आणि बाकी काही लोकांनी मध्यस्थी करून मग त्याच्यानंतर ती सेटलमेंट झाली आणि मग ती फॅमिली सेटलमेंट नंतर त्या मिळकती आपसात वाटल्या गेल्या. त्या जखमांचे वरण कितीतरी वर्ष जिवंत राहिले. जर योग्य त्यावेळी मृत्यूपत्र बनवलं गेलं असतं तर ते वाटप खूप सुकर रीतीने झालेलं असतं. हा जेणेकरून पुढच्या फॅमिलीमध्ये हा प्रॉब्लेम आला नसता.
0: बरोबर.
1: तशीच गोष्ट आपण राजेश खन्नांच्या बाबतीत म्हणू शकतो. त्यांच्याही बाबतीत असे इश्यूज झाले आणि आता लेटेस्ट मध्ये जर आपण विल जर बघितलं तर एक असंच डिस्प्यूट चालू आहे. खूप मोठे बिझनेस टायकून होते. 30,000 करोड रुपयाची त्यांची प्रॉपर्टी आणि मग पहिली बायको दुसरी बायको आणि ह्या सगळ्या याच्यातून आजही ते सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्याच्यामुळे योग्य त्या पद्धतीने योग्य त्या वेळी मृत्यूपत्र नाही बनवलं तर फॅमिली छोटी असो नाही तर मोठी आर्थिक दृष्टीने त्यांच्यात वाद हा होणारच.
0: बरोबर. आणि सर म्हणजे आता सामान्य नागरिकांचं जर म्हटलं की सपोज विल केलेलं नाहीये तर काय कायदेशीर अडचणी येतात किंवा म्हणजे विल नाही केलं तर खूप अडचणी येतात का?
1: आता विल नसलं तर मग इंटेस्टेड डेथ ज्याला आपण असं म्हणू मग त्यावेळी त्या माणसाची जी काय संपत्ती असेल ती वारसा हक्क कायद्याप्रमाणे सगळ्या वारसांमध्ये विभागली जाते. आता वारसा हक्क कायदा हा धर्माप्रमाणे बदलला जातो. हिंदू सक्सेशन लॉ म्हणजे त्याच्यात हिंदू जैन बौद्ध आणि शीख हे हिंदू सक्सेशन मध्ये मुस्लिमांसाठी शरिया लॉ लागतो. ख्रिश्चनांसाठी वेगळा आहे. पारशी लोकांसाठी वेगळा आहे. यहुदी लोकांसाठी वेगळा आहे. त्या त्या प्रोव्हिजन्स प्रमाणे मग वारसांमध्ये ती विभागणी केली जाते. आणि मग जर समजा की एखाद्या कुटुंबामध्ये एका मुलाला त्याची आर्थिक परिस्थिती थोडी कमजोर असेल आणि त्याची काळजी घेतली जाते किंवा कोणी अपंग मुलगा असेल की ज्याची काळजी घेणं गरजेचं आहे मग अशा वेळी त्या व्यक्तीला जर थोडं जास्त मिळायला पाहिजे असेल तर ते मिळत नाही. समान हिस्से वाटले जातात. किंवा एखादा मुलगा आई वडिलांना सांभाळत नसेल व्यसनी असेल तरी त्याला सुद्धा इक्वल राईट मिळतो वारसा हक्क कायद्याप्रमाणे. त्या उलट जर तुम्ही विल केलेलं असलं तर तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही संपत्तीचं वाटप करू शकता.
0: सर नॉमिनी लीगल हेअर आणि बेनिफिशियरी यामध्ये नेमका काय फरक आहे आणि नॉमिनी म्हणजे मालक असतो का?
1: खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. अनेक लोकांना वाटतं की आपण एकदा नॉमिनेशन केलं म्हणजे झालं. नॉमिनेशन याचा अर्थ समजा मी एखाद्या क्ष माणसाला एक 10,000 रुपयाचा चेक दिला आणि त्याला सांगितलं बेरर चेक दिला की तू 10,000 रुपये काढून घे आणि 5,000 रुपये दुसऱ्या य नावाच्या माणसाला देऊन टाक. समजा मला याचा फोन आला आणि त्याने सांगितलं की नाही मला तो 5,000 रुपये देणार नाही तर तुम्ही त्याला चेक देऊ नका. अशा वेळी मी तो चेक थांबवून टाकेन. एक्झॅक्टली हीच गोष्ट असते की नॉमिनी जो असतो तो मालक कधीच नसतो. ट्रस्टी असतो तो. म्हणजे त्यांनी ते पैसे काढून किंवा ती रक्कम घेऊन उरलेल्या सर्व वारसांमध्ये त्याची समान विभागणी करायची असते. नॉमिनेशन केलेलं असताना इतर नॉमिनीजनी जर हरकत घेतली तर बँका असोत फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असोत त्यावेळी पैसे डिस्ट्रीब्यूट करत नाहीत. मग ते सक्सेशन सर्टिफिकेट म्हणजे वारसा हक्क प्रमाणपत्र आणायला लावतात.
0: अच्छा.
1: हा ते कोर्टाकडून मिळतं. ते त्रासदायक पण आहे खर्चिकही आहे आणि अशा वेळी कुटुंबाला जर पैशाची गरज असेल तर बँकेतनं हक्काचे पैसे सुद्धा काढता येत नाहीत. हा सगळ्यात मोठा तोटा त्या फॅमिलीला होतो.
0: ओके. कोणत्या प्रकारची मालमत्ता विल मध्ये देता येते?
1: तुमच्या राहतं घर, तुमच्या बाकी इन्व्हेस्टमेंट प्लॉट असतील, शेती असेल, बँकेतले पैसे, इतर इन्व्हेस्टमेंट जसं म्युच्युअल फंड असतील, शेअर्स असतील, त्याच्यानंतर सोनं नाणं, फार कशाला तुमच्याकडे पेट्स असतील, तो डॉग कोणाकडे जावा.
0: अच्छा.
1: हे सुद्धा तुम्हाला त्या विलनी हे करता येतं. त्याच्यानंतर धार्मिक विधी अनेक घरामध्ये असतात, ते कोणत्या मुलांनी बघावेत ह्याचे अधिकार पण तुम्ही विलनी देऊ शकता. काही दुर्मिळ वस्तू असतील, पेंटिंग असू शकतील, गालिचे असू शकतील, काही नाणी असू शकतील, स्टॅम्प्स असू शकतील, त्याचं सुद्धा डिस्ट्रीब्युशन तुम्हाला मृत्यूपत्राद्वारे करता येऊ शकतं.
0: आणि डिजिटल असेट्स सुद्धा?
1: हो, डिजिटल असेट्स, कॉपीराइट्स, तुमचे पेटंट्स,
0: राईट,
1: गुडविल, हे सुद्धा तुम्हाला मृत्यूपत्राद्वारे त्याचे अधिकार वाटता येऊ शकतात.
0: अच्छा सर, वैद्य विल तयार करण्यासाठी कायदेशीर दृष्ट्या कोणत्या अटी आवश्यक असतात आणि रजिस्ट्रेशन आवश्यक आहे का?
1: लीगली इन्फोर्सेबल विल, आता मुळात कायदा काय म्हणतो, हस्तलिखित हाताने लिहिलेलं विल असेल, ते रजिस्टर्ड नसेल, नोटरी नसेल, तरी ते कायदा गृहीत धरतो. फक्त ते त्या माणसानी लिहिलेलं आहे, त्याच्या इच्छेने लिहिलेलं आहे, हे इंटेन्शन त्याच्यातनं दिसलं पाहिजे. पण त्याच्यात प्रॅक्टिकल अडचण काय येते की समजा विल रजिस्टर्ड नाही, कायद्यात असं कुठेच म्हटलं नाही विल रजिस्टर्ड असेल, पण समजा दोन मुलांपैकी एका मुलाला दिलेलं नाहीये आणि त्या मुलाच्या हातात ती हस्तलिखित विलची कॉपी लागली आणि त्यांनी ती फाडून टाकली, डिस्ट्रॉय केलं, तो पुरावा नष्ट झाला, ते विल एन्फोर्स होऊच शकत नाही. त्या उलट जर ते तुम्ही रजिस्टर केलेलं असेल, हे विल फाडलं तरी तरी तुम्हाला सबरजिस्ट्रार दुय्यम निबंधकाच्या कार्यालयातनं त्याच्या हव्या तेवढ्या कॉपीज तुम्हाला नंतर काढता येतात, थोडक्यात ते नष्ट करता येत. दुसरा रजिस्टर्ड विलचा फायदा असा असतो, त्याच्यावरती तारीख वेळ पण लिहिलेली असते. म्हणजे एखाद्या माणसाने आज सकाळी एखादं विल केलं आणि त्याला वाटलं की नाही मला हे अशा पद्धतीने नाही करायचं, ते बदलायचं, संध्याकाळी वेगळं विल केलं असेल तर लेटेस्ट विल हे कायदा गृहीत धरतो. तर त्याच्यामुळे त्याच्यावरची त्या दिवसाची जरी दोन विल्स असतील तरी जी वेळ लेटेस्ट आहे ती गृहीत
0: कन्सिडर,
1: म्हणून रजिस्टर्ड विल हे आवश्यक असतं. आणि रजिस्टर्ड विल मध्ये तो माणूस तिथे स्वतः आलेला असतो, त्याचा अंगठा असतो, फोटो असतो, त्यामुळे विलिंगनेस म्हणजे त्याची स्वेच्छा सिद्ध करणं सहज आणि सोपं जातं. दुसरी अट त्याच्यात अशी आहे की जो विल करतो तो 18 वर्षाच्या वरती सज्ञान असला पाहिजे, तो मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम असला पाहिजे, त्याला कळत असलं पाहिजे मी हे मृत्यूपत्र करतोय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विथ इंटेंट, त्यांनी त्याच्या स्वेच्छेने ते विल केलं असलं पाहिजे, त्याच्यावरती कोणी जोर जबरदस्ती प्रेशर आणून किंवा प्रभाव टाकून असं केलेलं नसलं पाहिजे. आणि ते दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत केलं गेलं पाहिजे.
0: अच्छा सर, विल म्हणजे केवळ संपत्तीचं वाटप नाही तर कुटुंबासाठी मनशांतीचं नियोजन.

0: या वाक्याकडे तुम्ही कसं पाहता?
1: अर्थातच, कारण का की फक्त प्रॉपर्टी हँडओव्हर करणं हा विलचा हेतू नाहीच आहे. आपल्यानंतर आपण प्रॉपर्टी कशा करता गोळा करतो की आपल्यानंतर पुढच्या पिढीला त्याचा उपयोग व्हावा, फायदा व्हावा म्हणून. पण जर त्याच गोष्टीमुळे त्या पिढीमध्ये भांडणं लागत असतील सख्ख्या बहीण भावांमध्ये, ह्याच्यासाठी कोणत्याच आई वडिलांना असं वाटणार नाही की माझ्यानंतर माझ्या मुलांनी भांडावं. त्या उलट त्यांच्यातले संबंध गुण्यागोविंदाचे राहावेत, एकमेकांच्या अडीअडचणीला ते एकत्र यावेत, सणवार त्यांनी एकत्र आनंदाने साजरे करावेत असं प्रत्येक आई वडिलांना वाटणार. मग केलेल्या प्रॉपर्टीमुळे कुटुंब दुभंगल असं होऊ नये ह्याचसाठी विल करायला पाहिजे. म्हणजे हा आपल्यानंतर सुद्धा कुटुंबाला दिलेला आशीर्वाद आहे, लिखित आशीर्वाद कुटुंबासाठी दिलेला. किंवा मी अनेकदा सांगतो की हे कुटुंबासाठी तुम्ही लिहिलेलं शेवटचं प्रेमपत्र आहे.
0: सर, आजच्या अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक चर्चेसाठी तुमचे मनपूर्वक आभार. पुढील भागामध्ये आपण व्हिडिओ विल, विल स्टुडिओ आणि इस्टेट प्लॅनिंग, फ्युचर फॅमिली डिस्प्युट कसे टाळता येईल यावर सविस्तर चर्चा करू. थँक्यू.
1: नक्कीच, धन्यवाद.
0: आपण ऐकत होता न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी विवेकराज ठाकूर. कायदा समजून घ्या, जागरूक राहा आणि योग्य निर्णय घ्या.

0: पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आज की ताजा खबर या चित्रपटामधलं गीत. गीतरचना हसरत जयपुरी यांची, संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.
2: आजा.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत ऐकूया आह या चित्रपटामधलं. संगीत शंकर जयकिशन.

0: नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया अंधेरा या चित्रपटामधलं. गुलशन बावरा यांच्या गीताला संगीत आहे सोने कोमी यांचं आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

0: रात्रीचे 9 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
0: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये समीर यांची गीतरचना, चित्रपट आयना. संगीतकार दिलीप सेन, समीर सेन.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात राजेंद्र कृष्ण यांचं पोंगा पंडित या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात.

आता हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. बिंदिया चमकेगी या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं, शब्दरचना अंजान यांची, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत हावस या चित्रपटामधलं. सावंत कुमार यांच्या गीताला संगीत दिलं आहे उषा खंदा यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: आशा भोसले यांनी गायलेलं आयना ह्या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार दिलीप सेन, समीर सेन.
2: Chicken, like a lap, like a chicken, like a bogger, like a zump, a bag, a cigarette, and pull up.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर. श्रोते हो, स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
2: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
1: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
3: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात.
4: स्मृती भाग 14, समग्र भारत वर्षातील वेदविदास. मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात. मी या अगोदर एक श्लोक दिला होता की आत्महत्या हे पाप आहे याविषयीचा. आज तसाच सुंदर श्लोक ऋषी पराशरांनी दिलेला ऐका. अतिमानात, अतिक्रोधात, स्नेहाद वा यदिवा भयात, उद्बध्नीयात, स्त्रीपुमान वा गतिरेषा विधीयते, पूयशोणित संपूर्णे, अंधे तमसी मज्जती, षष्टिम वर्ष सहस्त्राणी नरकम प्रतिपद्यते. अतिमानामुळे, अतिक्रोधामुळे, स्नेह कारणाने अथवा भयामुळे जर कुणीही स्त्री वा पुरुष स्वतःस फाशी लावून घेत असेल तर त्याची ही गती होते. अशी स्त्री वा पुरुष पू आणि रक्त यांनी भरलेल्या घोर अंधकारात गोते खातो, तसेच 60,000 वर्षापर्यंत नरकात पडतो. यात नरक, रक्त, पू यांचा घोर अंधकार हे शब्द अधिभौतिकवाद्यांच्या मनात संशय निर्माण करणारे आहेत. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात येते, ती ही की आत्महत्या माझ्या संस्कृतीला मान्य नाही. दुसरे असे की आत्महत्येबद्दल भीती निर्माण व्हावी म्हणून दुसरा श्लोक असावा. एवढे जरी मानले तरी पुष्कळ आहे. मी मानतो ऋषी जे लिहितात ते. कुणीही न मानले तर त्यात माझे काही वावगे नाही. भारतातले राजकारणी कितीही ओरडोत स्मृतींचे नावाने, पण हे श्लोक अतिशय सौंदर्य शिकवतात. पृथ्वीचा गोल घेतला आणि त्यावर भारताचे मध्यातून एक सळई टाकली तर ती थेट विरुद्ध बाजूला मेक्सिकोमध्ये निघते. तो 21वा नरक त्या काळात गणला जायचा ज्याला पुराणात मक्षिका देश म्हणून संबोधले होते. अहिरावण व महिरावण हे इथलेच. येतपर्यंत सुग्रीवाने आपले हेर सीता मातेच्या शोधासाठी पाठवले होते. आता भारताचे पश्चिम दिशेने मेक्सिकोपर्यंत देश मोजा व तेथे कशा प्रकारचा आतंक आहे त्याची गणना नरक यातना म्हणूनच करावी ना. एवढ्या 5 वर्षात जसा आयुर्वेद वृद्ध होतोय तसे एक सहज औषध पुढे आले, सुवर्ण प्राशन विधी. यात जन्माला आलेल्या मुलाला सोनं चाटवायचं. काय होतो याचा उपयोग? मी लहान असताना परमपूजनीय भिषगवर सर्वश्री वेणीमाधव शास्त्री जोशी व माझे आजोबा यांचे संभाषणातला अंश सांगतो. भाऊसाहेब, सुवर्ण चाटणारा मुलगा कधीच आत्महत्येचा विचार करत नाही. उलट ज्याला आत्महत्या करावीशी वाटते त्यास सुवर्ण द्यावे, तो विचार सोडून देईल आत्महत्येचा. हे आजोबांना त्यांनी सांगितलेले अजून माझ्या लक्षात आहे. पण तेही आयुर्वेदीय वक्तव्य भिषगाचार्य ऋषीवरांचेच.

0: आता तर खात्री होईल ना माझ्या संस्कृतीतच प्रयत्न केले गेले माणूस विनाकारण मरू नये म्हणून, आणि तेही स्मृती लिहिणारे व आयुर्वेद लिहिणाऱ्या ऋषींकडून। त्यांनी दिलेल्या या दानाने आम्ही तृप्त होऊन त्यांची आठवण म्हणून तर्पण न केले तर आम्ही पशूच ना। पण त्याहीपेक्षा ही न उपमा हवी, कारण देणाऱ्याची आठवण पशुसुद्धा ठेवतात हो। आम्ही याच जन्मात विसरतो, या अगोदर कोरोनाचे संकट सर्व जगात पसरले, त्यात विनाकारण कोणी मृत्युमुखी पडू नये म्हणून जे पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी आणि पत्रकार बांधव स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत होते त्यांनाच आजचा लेख समर्पित करावा असं वाटतो। थांबतो, विनंती इतकीच, पराशर स्मृती वाचनीय आहे, उद्या काही श्लोक पाहू। इत्यलम, धन्यवाद। हा
1: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम। मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो, पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. एक रविवार, नेहमीसारखाच रमाकांत काकांनी सकाळी आपल्या तिघाही मुलांना फोन केला. मोठा मुलगा पुण्यात, धाकटा बेंगळुरूमध्ये आणि मुलगी नागपुरात. नेहमीची चौकशी, कसा आहेस, औषधं वेळेवर घेतोस ना, मुलं कशी आहेत. फोन ठेवताना त्यांनी मोठ्या मुलाला सहजच म्हटलं, पुढच्या आठवड्यात नक्की आहे, एक महत्त्वाचं काम करायचं आहे. मुलगा हसत म्हणाला, हो बाबा, येतो येतो, नक्की येतो. पण तो पुढचा रविवार कधीच उगवला नाही. 2 दिवसांनी रमाकांत काकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणात सगळं संपलं. विधी संपले, घर पुन्हा शांत झालं. एका संध्याकाळी तिघही भावंड बाबांच्या खोलीत बसली होती. मोठा मुलगा म्हणाला, बाबा म्हणाले होते एक महत्त्वाचं काम आहे. धाकटा म्हणाला, मलाही तेच म्हणत होते. मुलगी हळूच म्हणाली, माझ्याशीही बोलले होते बरं का, पण काय काम होतं हे सांगितलंच नाही त्यांनी. क्षणभर तिघेही शांत झाले. भिंतीवर बाबांचा हसरा फोटो होता. जणू ते अजूनही काही सांगण्याचा प्रयत्न करताय. काही दिवसांनी कागदपत्र आवरताना एक फाईल सापडली. त्यात घराचे कागद होते, शेतीचे सातबारे होते, बँकेच्या पावत्या होत्या, गुंतवणुकीची कागदपत्र होती, पण मृत्यूपत्र नव्हतं. मोठ्या मुलाने फाईल अलगद बंद केली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो फोटो समोर उभा राहून हळूच म्हणाला, बाबा, बहुतेक हेच ते महत्त्वाचं काम असत. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: मला नेहमीच वाटतं आपल्या दागिना सगळ्यांपेक्षा हटके सुंदर अगदी आपल्या मनासारखा असावा.
1: काय सांगताय, तुम्हालाही तसंच वाटतं?
2: म्हणूनच तर सुरू झालाय वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल. आपल्या आवडीचा दागिना घडवा तेही बजेट मध्ये आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
0: वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल 31 ऑगस्ट पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
6: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
5: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतोय आणि मी तुम्हा सगळ्यांचं आपल्या आनंद घनलता या कार्यक्रमाच्या 18व्या भागामध्ये आपलं स्वागत करतो। आज लता दिदींची वेगळ्या वाटेवरची गाणी आपण पाहणार आहोत। मंडळी, दिदी या आनंद घन आहेत, त्यांच्या आवाजातली गाणी मग ती कोणत्याही भाषेतली असो ती ऐकायला गोडच वाटतात। कवी ग्रेस यांच्या कवितेप्रमाणे, तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला, अशी त्यांची गाणी आहेत। साऱ्या भारतीयांच्या मनाला स्पर्शून गेलेला हा अमृत स्वर आहे। कितीही ऐकला तरी ज्याची गोडी कधीही कमी होत नाही असा स्वर्गीय आनंद देणारा हा स्वर आहे। हिमालयात पर्यटनाला जा की कन्याकुमारीला, पूर्वेकडील देशात जा किंवा पश्चिमेकडील देशात जा, मंडळी जिथं जिथं कुठे भारतीय माणूस आहे तिथं तिथं त्याच्या जोडीला हा स्वर्गीय आवाज असतोच असतो। थोडक्यात सांगायचं तर भारतीय मनामनाला जोडणारा हा स्वर आहे, नाद ब्रह्माची अनुभूती देणारा हा स्वर आहे। मंडळी, आतापर्यंत लता दिदींनी विविध अशा 36 भाषांमधून हजारोंच्या संख्येनं गाणी गायली आहेत। त्यांची गाणी हा एक मोठा विक्रमच आहे की ज्याची नोंद गिनीज बुकामध्ये झालेली आहे। मंडळी, दिदींच्या सुरांना भारतीय मातीचा सुगंध आहे, मराठमोळ्या संस्कृतीचा गंध आहे। आपली संस्कृती, भाषा, देव, धर्म यांचा अभिमान त्यांच्या गाण्यांमध्ये प्रकट होत असतो, मात्र त्यामध्ये कोणताही अभिनिवेश नाही। त्याला कोणताही राजकीय, पक्षीय किंवा जाती धर्माचा रंग नाही। स्वच्छ नितळ पाण्यासारखा असा तो पारदर्शी आहे, तीर्थाची पवित्रता त्यात आहे। ऐकूया एक सुंदर गीत लता दिदींच्या आवाजातलं। ही संत तुकारामांची रचना आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग, आणि संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं।

मंडळी, हिंदी चित्रपटात दीदींनी हजारो गाणी गायली, पण चित्रपटातील गाणी ही त्या चित्रपटाच्या कथेशी निगडीत असतात. आणि आपल्याला माहितीच आहे की बहुतेक सारे चित्रपट हे कुठल्या ना कुठल्या प्रेमकथेवर आधारित असतात, त्यामुळे बहुतेक सारी चित्रपटामधली गाणी ही प्रेमगीतच असतात. आणि दीदींची खंत अशी की निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार सांगेल तीच गाणी त्यांना गावी लागतात. त्याप्रमाणे गाणी दीदींनी गायली सुद्धा, या गीतांनी त्यांना पैसा, मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळवून दिली, पण दीदी तेवढ्यानं समाधानी नव्हत्या. त्यांच्या मनामध्ये कुठंतरी काहीतरी सल होता. श्रीकृष्ण, श्रीराम, शंकर ही दीदींची श्रद्धास्थानं, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता यांचं त्यांना पहिल्यापासून आकर्षण, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, मीराबाई यासारख्या व्यक्तिमत्वांबद्दल त्यांच्या मनात प्रचंड आदर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारानं त्याही प्रेरित झालेल्या, या सगळ्यांचं आपल्यावर ऋण आहे, तो आपला वारसा आहे, तोही आपल्याकडून कुठंतरी जपला जावा, ही त्यांच्या अंतर्यामीची तळमळ होती. आणि या तळमळीतूनच त्यांची वेगळ्या वाटेवरची गीतं ही आपल्याला ऐकायला मिळाली. त्यासंबंधी आणखीन माहिती

पुढे पाहणारच आहोत. तत्पूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांचीच एक रचना आपण ऐकूया, जयो स्तुते श्री महान मंगले शिवास्पदे शुभदे.

मंडळी, मी दीदींच्या या वेगळ्या वाटेवरच्या गाण्यांचा उल्लेख करतो आहे. ही गाणी गाण्यासाठी त्यांना एका प्रतिभासंपन्न अशा संगीतकाराची साथ लाभली. कोण होता हा संगीतकार? हा वेगळी वाट चोखाळणारा प्रतिभावान संगीतकार म्हणजे प्रत्यक्ष हृदयनाथ मंगेशकर. म्हटलं तर दीदींचा लहान भाऊ आणि म्हटलं तर संगीतातील गुरुसुद्धा. हृदयनाथ उर्फ बाळासाहेब दीदींपेक्षा वयानं कमी असतील, पण त्यांचा अधिकार मात्र फार मोठा. संत साहित्याचा गाढा अभ्यास असलेला हा माणूस संसारात राहूनही त्यांच्या अंगामध्ये विरक्ती भिनलेली. तर मंडळी, याच हृदयनाथ मंगेशकरांच्या आवाजातलं एक गीत आपण ऐकूया. अतिशय सुंदर असं हे गीत आहे, त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का. हे गीत सूर्यकांत खांडेकर यांनी लिहिलेलं आहे आणि हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत या गीताला आहे.

मंडळी, हृदयनाथ मंगेशकर हा असा आगळा वेगळा व्यासंगी आणि प्रतिभावान संगीतकार. दिदींप्रमाणेच आपणही वेगळ्या वाटेवरची गाणी संगीतबद्ध करावीत असं त्यांनाही वाटत होतं आणि म्हणून त्यांनी दिदींसमोर, दिदी आपण भगवद्गीता आणि ज्ञानेश्वर माऊली यावरती काम करूया का असं प्रस्ताव ठेवला. दिदींना तर ते हवेच होतं. मग बाळासाहेब उर्फ हृदयनाथ मंगेशकर आणि लता दिदी यांनी भगवद्गीतेतले अध्याय ध्वनिमुद्रित करण्याचं ठरवलं आणि लता दिदी त्यामुळं अक्षरशः भारावून गेल्या. दिदी आणि बाळासाहेब दोघही परफेक्शनिस्ट, परिपूर्णतेचा ध्यास असलेले. या भगवद्गीतांच्या श्लोकांचं ध्वनिमुद्रण करताना त्यात कोणतीही चूक राहू नये या दृष्टीनं त्यांचे प्रयत्न सुरू झाले. संस्कृत शब्दांचे उच्चार निर्दोष व्हावेत यासाठी थोर साहित्यिक गोनी दांडेकर उर्फ आप्पा यांना मंगेशकरांच्या निवासस्थानी म्हणजे प्रभूकुंजमध्ये सादर आमंत्रित करण्यात आलं आणि गीतेच्या श्लोकांचं ध्वनिमुद्रण होईपर्यंत आप्पांचा मुक्काम हा प्रभूकुंजमध्येच होता. भल्या पहाटे दिदींची शिकवणी सुरू व्हायची. अंगात धोतर, बंडी असा अत्यंत साधा पण स्वच्छ पोशाख आणि प्रेमळ मुद्रा असलेले आप्पा दिदींना संस्कृत श्लोकांची संथा द्यायचे. दिदींच्या खोलीत हात पाठीशी बांधून येरझाऱ्या घालताना दिदींकडून ते संस्कृत श्लोक म्हणून घेत असत. मंडळी, लता दिदींच्या आवाजातलं एक सुंदर असं गीत आपण ऐकूया. श्री रामचंद्र कृपालू भय मन. संत तुलसीदासांची ही रचना आहे.

मंडळी, अप्पांच्या मार्गदर्शनाखाली लता दिदींची शिकवणी ही अतिशय सुंदर पद्धतीनं चाललेली होती. दिदींचा एखादा उच्चार चुकला किंवा सदोष वाटला तर अप्पा उर्फ गोनीदा त्यांना 10 वेळा तो म्हणायला लावत आणि दिदी सुद्धा एखाद्या आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे त्यांचं ऐकत. मंडळी, त्यावेळेला दिदींनी बाहेरच्या चित्रपटांमधली गाणी पूर्णपणे थांबवली होती आणि त्यांचं घर संगीतमय होऊन गेलं होतं. ज्ञानेश्वर माऊली हा अल्बम करताना जणू ज्ञानेश्वर माऊलींचा अमृतातेही पैजा जिंकणारा बोल प्रभूकुंजमध्ये भरून राहिला होता आणि त्याच्या जोडीला होतं अप्पांचं रसाळ विवेचन, समजावून सांगणं. या सगळ्या काळामध्ये दिदींच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज, विलक्षण असं तेज विलसत होतं. मंडळी, ऐकूया ज्ञानेश्वर माऊलींचीच एक रचना दिदींच्या आवाजामध्ये, धनु वाजे घुण घुणा. या गीताला हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आहे.

मंडळी, या गीतानंतर दीदी आणि हृदयनाथ यांनी तुकाराम महाराजांचे अभंग, मीराबाईंचे अभंग, शिवकल्याण राजा, आजोळची गाणी, गालिब यासारख्या विविध प्रकारच्या रचना गाऊन त्यांचे स्वतंत्र अल्बम काढले आणि आश्चर्य म्हणजे हे सगळे अल्बम अतिशय लोकप्रिय झाले. सुरुवातीला रेकॉर्डिंग कंपन्यांनी हे अल्बम करण्यासाठी साशंकता दाखवली. त्याचं कारणही उघड होतं, कारण या सगळ्या मंडळींचं असं म्हणणं होतं किंवा असं समज होता की फक्त चित्रपट गीतांचेच अल्बम खपतात, पण दीदी आणि हृदयनाथ यांनी केलेल्या या गैरफिल्मी अल्बम्सनी त्यांची ही शंका साफ खोटी ठरवली. मंडळी, हे सगळे अल्बम करताना लता दीदी आणि हृदयनाथ या बंधू भगिनींनी अपार मेहनत घेतली. त्यामध्ये इतरही मंगेशकर भावंडांचा वाटा होताच. उषा मंगेशकर या उत्तम गायिका तर आहेतच, पण त्यांची संगीताची जाण सुद्धा प्रचंड. या सगळ्या गीतांच्या चाली उषाताईंच्या देखरेखीखाली पास झाल्या. उषाताई यांची संगीताच्या ज्ञानाबरोबर चित्रकला सुद्धा अतिशय उत्तम आहे आणि या अल्बम्सवरती कल्पक अशी चित्र काढण्याचं श्रेय हे उषाताईंचंच होतं. आपण उषाताईंच्या आवाजातलंही एक गीत ऐकूया, कल्पनेचा कुंचला, ज्योतिबाचा नवस या चित्रपटामधलं हे गीत आहे आणि संगीत सुधीर फडके यांचं आहे.

मंडळी, जसं ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता करताना लता दिदींना गोनीदांचं मार्गदर्शन लाभलं, तसं शिवकल्याण राजा हा अल्बम करताना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं मार्गदर्शन त्यांना मिळालं. या काळात बाबासाहेब स्वतः प्रभुकुंजमध्ये येऊन राहिले होते. दिदी आणि बाळासाहेब यांच्यासाठी त्यांनी शिवकाल अक्षरशः जिवंत केला. आणि मग आनंदवन भुवनी, निश्चयाचा महामेरू, वेडात दौडले वीर मराठे सात यासारखी मराठी माणसांच्या अंगावर अभिमानानं रोमांच उभी करणारी गाणी अक्षरशः जिवंत झाली. मीरेची कृष्णभक्तीतील आर्तता, तुकोबांचे रसाळ अभंग आणि त्यातील तळमळ, संत ज्ञानदेवांची अमृतवाणी, कबीरांचे भक्तिमय दोहे, हे सारं सारं जिवंत आणि अमर झालं ते लता दिदींच्या स्वरातून. मीराबाईंच्या रचना गाताना तर दिदींच्या पोटात प्रचंड दुखत होतं, पण आपलं काम अपूर्ण राहील या भीतीनं त्यांनी कोणालाच त्याबद्दल सांगितलं नाही. शेवटच्या गाण्यापर्यंत त्यांनी या असह्य वेदना सहन केल्या. मग त्यांना दवाखान्यातच दाखल करावं लागलं. दिदींच्या पोटात ट्यूमर झालेला होता. एक छोटंसं ऑपरेशन करून मग ही गाठ काढून टाकावी लागली. मंडळी, गालिबच्या रचना ध्वनिमुद्रित करताना प्रसिद्ध गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचं वास्तव्य सुद्धा प्रभुकुंजमध्येच होतं. त्याशिवाय दिदींना उर्दू शिकवणारे महबूब मिया हे देखील उपस्थित असायचे. या दोघांकडून उर्दू शब्दांचे उच्चार, अर्थ, लहेजा, अदब या सगळ्या गोष्टी दिदींनी आत्मसात केल्या. एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे एखादी गोष्ट परिपूर्णच व्हावी, बिनचूक व्हावी यासाठीचा केवढा हा ध्यास. आपण एक महान गायिका आहोत मग आपल्याला फार काही शिकण्याची गरज नाही अशी भूमिका दिदींची कधीच नव्हती. कोणाकडूनही नवीन काही शिकण्यामध्ये त्यांना कधीच कमीपणा वाटला नाही. ऐकूया मजरूह सुलतानपुरी यांचंच एक गीत, बैया ना धरो ओ बलमा. दस्तक या चित्रपटामधलं हे गीत आहे आणि या गीताला मदन मोहन यांचं संगीत आहे.

मंडळी, जसे हे वेगवेगळे आल्बम लता दिदींनी केले तसेच शांता शेळके यांच्या इतर अनेक गीतांबरोबरच त्यांची आवीट गोडीची कोळी गीतंसुद्धा दिदीने गायली. मी डोलकर डोलकर दर्याचा राजा या हेमंत कुमार यांच्याबरोबर गायलेल्या गीताची खुमारी तर काय सांगावी. दर्याची गाज, खाऱ्या पाण्याचा वास जणू प्रत्यक्षात आपल्याला अनुभवाला येतो. केसातला गजरा, अंजिरी साडी, नाकातली नथनी, कोळी स्त्रीची प्रतिमा प्रत्यक्ष डोळ्यासमोर या गाण्यातून आपल्या समोर उभे राहते मंडळी. हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत कानामध्ये घुमत राहतं, पाय आपोआप ठिका पकडतात. अशीच गाणी वादळ वारं सुटलं ग, राजा सारंगा माझ्या सारंगा ही आहेत. कशी काळनागिनी हे कविवर्य भारत आंबे यांचं गीत आपलं मन मोहून घेतं. आरती प्रभूंची रचना नाही कशी म्हणू तुला, कवी ग्रेस यांचं भय इथले संपत नाही, सुरेश भटांचं मेंदीच्या पानावर, नाधू महानोरांची जयित रे जयित मधली गाणी, हे लता दिदींनी गायलेली वेगवेगळी गाणी मराठी रसिक कधीही विसरू शकणार नाहीत. दिदींच्या कोणत्या गाण्यांबद्दल आणि किती सांगावं, खरं तर तो ऐकण्याचाच विषय आहे. या कार्यक्रमाचा समारोप आपल्या सर्वांच्याच आवडीच्या एका सुंदर अशा कोळी गीतानं करूया. मी डोलकर डोलकर दर्याचा राजा. तर मंडळी, आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

0: विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची RJ प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
3: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
2: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM। तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत। याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी। या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी। तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत।

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीत रचना आहे MG हसवत यांची, संगीतकार तिलक राज, आणि हे गीत आहे भीगी पलखे या चित्रपटामधलं.
3: जवान जिस्मों के मिलने में

ऐकूयात राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये, संगीतकार उषा खन्ना, चित्रपट आओ प्यार करे.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: आणि आता कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं प्रयागराज यांचं गीत. संगीत दिलं आहे अंदू मलिक यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत अल्ला रखा या चित्रपटामधलं.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: बावरे मॅन या चित्रपटामधलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. गीतरचना आहे केदार शर्मा यांची, संगीत दिलं आहे रोशन यांनी.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत गीतकार रवींद्र जैन यांचं संगीत असलेलं सौदागर या चित्रपटामधलं गीत, आणि हे गीत ऐकणार आहोत मन्नाडे यांच्या आवाजात.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. अंगारे या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत दिलं आहे अंदू मलिक यांनी.

0: नमस्कार, मी राहुल देशपांडे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे कैफे आजमी यांचं, हिर रांझा या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं आणि हे गीत गायलं आहे लता मंगेशकर यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं दिवार या चित्रपटामधलं गीत. साहिल लुधियानवी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देवबर्मन यांनी.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटोरिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: दो बदन या चित्रपटामधलं शकील बदायुनी यांचं गीत आता ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात. संगीतकार रवी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.

0: सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: बॉम्बे ह्या चित्रपटामधलं महबूब यांचं गीत आता ऐकूयात. गायक स्वर कविता कृष्णमूर्ती, उदित नारायण आणि जी व्ही प्रकाश यांचा. संगीतकार ए आर रहमान.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: जाने मन दिल ना दुखाओ।
1: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने। त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत। अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर।

0: वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 1600 आणि 83800 1612.

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो

व्यवसाय वाढवायचा आहे. विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: ऐग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे ग

make it.

आवडलेले पुस्तक ह्या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वतःचं रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे, मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटी, परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 1600 आणि 83800 1612.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: अचानक पैशांची गरज आहे पण FD मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला.

फरमाईश, श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

स्वतःच्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.